भावार्थ दासबौद्ध निरूपणकार पद्माकर देशपांडे भाग 45 वैराग्याचे वर्णन. जे अक्षय सुखाने सुखावले, संसाराचे दुःख विसरले, विषयांपासून विरक्त झाले, ते श्रीरंग रंगात रंगले, त्यांना ईश्वर प्राप्त झाला. नरदेहाच्या बदली त्यांनी ईश्वर मिळवला. इतर लोकांनी मात्र करंटेपणाने नरदेहामध्ये समाधान मानले. अकस्मातपणे ज्यांनी आनंद निधान जोडले त्यांनी थोडक्या मोबदल्यात खूप काही मिळवले. इतर लोकांनी मात्र आयुष्य वाया घालवले. खूप तप केले त्यामुळे परसाचा गोटा मिळाला, पण तो करंट असल्याने त्याचा उपयोग करता येत नाही. तसं संसारामध्ये आले, मायेमध्ये गुंडाळले गेले आणि शेवटी एकटेच हात झटकत निघून गेले. या नरदेहाच्या संगतीने अनेक उत्तम गतीला पावले, इतर मात्र आता यातायातीमध्ये गुंतून पडले. नरदेहाचा लाभ घेऊन संतसंग करून सार्थक करावे. पूर्वी नीच योनीमध्ये पुष्कळ दुःख भोगले, आता वेळ कशी येईल ते सांगता येत नाही. ज्याप्रमाणे पक्षी दाही दिशांना उडून जातात, तसं हे वैभव सर्व कुठे निघून जाईल काही सांगता येत नाही. मूलबाळ बायका विरोधात जातील, आता वय निघून गेले, पाहिलेली गडी आपली नाही. मृत्यू आला तर नीच योनी मिळेल. श्वान शुकर नीच योनीमध्ये दुःख भोगावे लागेल, तिथे काही उत्तम गती मिळणार नाही. पूर्वी गर्भवास भोगावा लागला त्यामुळे दुःख निर्माण झाले, तिथून मोठ्या कष्टाने कसा तरी सुटला. आपल्या जीवाने दुःख भोगले तरी त्याची सवय झाली नाही. तसाच पुढे एकटे जायला निघेल बाबा. कोणती माता, कोणता पिता, कोणती बहीण, कुठला भाऊ, कोणते नातेवाईक, कुठले बायको मुलं, येथे सगळे सुखाचे सोयरे आहेत, हे तुझ्या सुखदुःखाचे सांगाती नाहीत. कोणता प्रपंच, त्याच्यासाठी व्याकुळ कशासाठी होतो? धन धान्य लक्ष्मी सगळं अशाश्वत आहे. कोणतं घर, कुठला संसार, कशासाठी कष्ट करतोस? जन्मभर भार वाहिला, शेखी मिरवत राहिला, कोणते तारुण्य, कोणते वैभव, कोणते सोहळे, कोणते हावभाव, ही सर्व माया आहे रे माईक माया. रामाला रघुनाथाला अंतरशील, माझे माझे म्हणशील तर याच क्षणी मरून जाशील. तू पुन्हा पुन्हा जन्म घेतलेस, कितीतरी मायबा स्त्री कन्या पुत्र लक्ष लक्ष झाली. कर्मधर्म संयोगाने सगळं मिळालं, एका ठिकाणी जन्माला आले, ते सगळं तू आपलं मानलं रे पडत मूर्खा. अरे हे शरीर देखील तुझं नाही, ते इतरांचं काय, एक भगवंत फक्त आपला. पोटासाठी नाना नीच व्यक्तींची सेवा करावी, स्तुती करावी, स्तवन करावे, हे आता नको. त्याला काही मर्यादा ठेव. जो पोटाला अन्न देतो त्याच्यासाठी आपण शरीर विकावं लागतं. मग ज्यानं आपल्याला जन्माला घातलं त्या देवाला कसं विसरतोस? ज्या भगवंताला रात्रंदिवस सर्व जीवांची चिंता लागलेली आहे, ज्याच्या सत्तेमुळे मेघ बरसतात, समुद्र मर्यादा जातो, भूमी आपल्याला धारण करते, सूर्याच्या रूपाने प्रकट होतो, अशी सगळी सृष्टी चालवतो, असा जो कृपाळू देव आदिदेव, असा सर्वांचा आत्मा असणारा श्रीराम, त्याला सोडून तू विषय काम हाती धरतो, हा अधमपणा नाही का? रामाशिवाय जी आशा आहे ती निराशा जाणावी. माझे माझे म्हटले तर शेवटी शीणच उरेल, हेच खरे. आता वैराग्याची पुढील लक्षणे पुढील भागात पाहूया. धन्यवाद.

0: नमस्कार, मी दत्ता सरदेशमुख नाशिकहून बोलतो आहे. आजच्या आपल्या कार्यक्रमात ऐकूया,
1: श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम.
0: शेवटी करावी प्रार्थना एक, सकाळी लवकर उठावे, भगवंताचे स्मरण करावे, हात पाय स्वच्छ धुवावे, मानस पूजा करावी, हृदयात ठेवावे रामाचे ठाण, षोडोषोपचारे करावे पूजन, गंध फूल करावे अर्पण, नैवेद्य करावा अर्पण, मनाने प्रसाद घ्यावा जाण. शेवटी करावी प्रार्थना एक, रामा तुला मी शरण देख, जे जे म्हटले मी माझे, ते रामा तुझे, आता न गुंतवा माझे मन, रामा मी आलो तुला शरण, वासना न उठो तुझी काही, नामामध्ये प्रेम भरपूर दे, सदा राखावे समाधान, जे तुझे कृपे वाचून नाही जाण, नीती धर्माचे आचरण, तुझे कृपेने व्हावे जतन, न मागणे आता काही, मी तुझ्यासाठी जिवंत पाही, आता द्या नामाचे अखंड स्मरण, देह केला तुला अर्पण, रामा जे जे काही तू करी, त्यात समाधानाला द्यावे पुरी, आता रामा एकच करी, तुझा विसर न पडो अंतरी, तुझे नामाची आवडी, याहून तुझे मागणे नसावे उरी, हेची द्यावे मला दान, दीन आलो तुझ शरण, रामा मला एकच द्यावे, तुझे अनुसंधान टिकावे, नको नको ब्रह्मज्ञान, काव्य शास्त्र युत्पत्तीचे ज्ञान, काम क्रोधाचे विकार, जाळता ती वारंवार, आता तारी अथवा मारी, तुझी कास कधी न सोडी, आता रामा तुझा झालो, कर्तेपणातून मुक्त झालो, माझे सर्व ते तुझे पाही, माझे मी पण हिरोनी जाई, रामा आता एकची करी, वृत्ती सदा राहो तुझे वरी, रामा मी कोठे जावे, तुझ वाचून कोठे राहावे, देहबुद्धीची नड फार, ती करावी रामा तुम्ही दूर, आजवर विषय केला आपलासा, न ओळखता पडलो त्याच्या फासा, रामा सर्व सत्ता तुझ्या हाती, समाधान राहील अशी करावी वृत्ती, तुझे जवळ मागणे दुजे नाही, हृदयात तुझा वास अखंड राही, आता तुझ्यासाठी माझे जीवन, तुला तन मन केले अर्पण, तुमचे चिंतनी लागावे मन, कृपा करी रघुनंदन, ऐसे करावे रामाचे स्तवन, रक्षण करता एक भगवंत मनी जाणून, ऐसे व्हावे अनन्य दीन, तात्काळ भेटेल रघुनंदन, रामा परते न माना दुजे साधन, जैसे पतिव्रतेस पती प्रमाण, नामा परते न मानावे सत्य, ज्याने राम होईल अंकित, हेच सर्व साधू संतांचे बोल, कोणीही न मानावे फोल, नामावर निष्ठा ठेवावी पूर्ण, मनी असो नसो करावे नामस्मरण, नामाविण दुजे काही, सत्य सत्य त्रिवाचा नाही, नामाच्या संगती ज्या व्यवहाराची प्राप्ती, तोच व्यवहार जाई भगवत सेवे प्रती, जानकी जीवन स्मरण, जय जय राम. श्रोते हो, हा होता आपला आजचा कार्यक्रम. पुन्हा भेटूयात.

0: सिंधींच्या यशाचे रहस्य या कार्यक्रमामध्ये मी तुम्हा सगळ्यांचं अतिशय मनपूर्वक स्वागत करते. आणि नेहमीप्रमाणे माझ्यासोबत आहेत अनिरुद्ध जोशी सर. सर, अतिशय मनपूर्वक स्वागत तुमचं.
1: नमस्कार.
0: तर आज काय किस्सा आहे आणि काय गंमत सांगणार आहात?
1: कदाचित मी मराठी महाराष्ट्रीयन ब्राह्मण कोकणस्थ ऐकणाऱ्यांना गंमत वाटत असेल की जोशी एवढं काय सिंध्यांचं गुणगान करत असतो.
0: बरं,
1: पण आज माझं वय 67 आहे. पण मी माझ्या वयाच्या 5व्या ते 7व्या वर्षापासून जे सिंधू लोकांच्या जवळ राहिलो, त्यांच्यातला एक झालो, त्यांच्यासोबत राहिलो आणि त्यांच्याकडून ज्या ज्या चांगल्या गोष्टी आहेत त्या शिकून आपला फायदा करून घेतला, त्याच्यामध्ये त्यांच्याकडनं शिकण्यासारखं खरंच खूप काही असतं. आणि म्हणूनच मी ते शिकलो, चांगलं होतं म्हणूनच ते घेतलं. तर त्याच्यामध्ये आणखीन एक नवीन सांगण्याचा किस्सा म्हणजे कोल्हापूर सांगली साईडची घटना आहे.
0: बर.
1: एका गावात एका सिंधी शाळा मास्तरनी ॲडिशनल इन्कमसाठी दुकान काढायचं ठरवलं. मुलं त्याच्या हाताशी आली होती, 15-20 वर्षाची झाली होती. मुलांना जनरल स्टोअर्स काढून दिलं. जी अपेक्षा होती धोधो चालायला पाहिजे तसं काही चालत नव्हतं दुकान.
0: बर.
1: तर पोस्टामध्ये जर तुम्ही जाल तर बघाल तर पोस्टामधली जसा पोस्टाची पेटी लाल असते ना, तसं पोस्टाच्या तिथे जे काही जाहिरात सूचना फलक काही असतं ना, ते पोस्टाचा जो डब्याचा लाल रंग असतो ना, त्या लाल रंगाची पाटी असते आणि त्याच्यावर पांढऱ्या अक्षरात लिहिलेलं असतं जे काही सूचना असेल ती. तर त्या सिंधी माणसाने हुशारी केली अशी की एक मोठी पाटी आपल्या दुकानावरती बोर्ड लावला आणि त्याच्यावरती 2 वाक्यात जाहिरात लिहिली, सर्व पोस्टाची कार्ड पाकिटे तिकिटे पोस्टाच्याच भावात मिळतील. जाता येतं लोकांना आश्चर्य वाटलं. लोकांनी जाऊन विचारलं, अरे रेव्हेन्यू स्टॅम्प आहे का? हो, त्याकडे 20 पैशाला होता. 20 पैशात रेव्हेन्यू स्टॅम्प, 4 द्या 2 द्या. पोस्ट कार्ड तेव्हा 15 पैसे असेल. म्हणजे 15 पैशाला म्हणे वर काही घेत, कारण पानवाले वगैरे काही जनरल स्टोअर्सवाले त्या काळी 15 पैशाचं पोस्ट कार्ड 20 पैशाला विकायचे. तो म्हणे खरंच 15 ना? अहो म्हणे इथं बाहेर पाटी लावली आम्ही.
0: बरं.
1: त्याप्रमाणे अंतर्देशीय पोस्ट कार्ड पाकिट एनवलप मनी ऑर्डरचा फॉर्म आणि 4 आणि 8 आणि 1 रुपया 2 रुपयाची तिकीट आहे, सगळ्या गोष्टी पोस्टाच्या भावात मिळायच्या. पण त्याच्यातला इनडायरेक्ट फायदा हा झाला की लोकांना माहीत झालं तर आता पोस्टात जायची काही गरज नाही. सकाळी 8 ते रात्री 8-9 वाजेपर्यंत ते दुकान उघडं असतं, लंच टाईम वगैरे बंद नाही काही नाही. त्यामुळे पोस्टात आता बंद झालं उद्या या ती भानगड ऐकायची काम नाही. बँक हॉलिडे नाही, पोस्टाची सुट्टी नाही, रविवार नाही, महिन्याचे 30 दिवस दुकान उघडं असायचं. त्याचा परिणाम हा झाला की मग ते तिकिटं घ्यायला गेल्यावर अचानक आठवलं, अरे हां बॉलपेन घ्यायचं आहे, बॉलपेन दाखव, अरे नोटबुक आहे का, नोटबुक. पण ते सुद्धा इतर दुकानदारापेक्षा थोडंसं रिजनेबल रेटमध्ये. त्याचा जो मुख्य धंदा होता तो वाढला. मग तो दुकानचा मुख्य धंदा वाढल्यावरती ते रिकामा उद्योग 4 आण्याचं 8 आण्याचं तिकीट पाकिट वगैरे बाहेर घ्यायला लोक यायला लागल्यावरती त्याच्या मुलाला जरा वैताग यायचा. तर मुलगा म्हणे आता पप्पा बंद करायचं का हे? नाही, लोक म्हणतील धंदा चालायला लागलं नाही माजले, असं नको व्हायला, वाईट लोकांच्या अशा आपल्याबद्दल दुराग्रह नको निर्माण व्हायला. म्हणून काय करायचं? म्हणे आपण एक काम करू. त्यांच्या माहितीतला एक अपंग म्हातारा माणूस होता, हुशार होता. त्यांनी त्या अपंग म्हाताऱ्याला आहे तो इकडे तिकडे असाच ओट्यावर वगैरे बसलेला असायचा, रिकामा, काही कामधंदा करू शकत नाही असा. तर त्या बाबाला म्हणे काम करा बाबा, तुम्हाला नोकरी देतो. म्हणे काय? म्हणे तुम्ही 10 ते 6 माझ्याकडे किंवा 8 वाजेपर्यंत अशी काहीतरी टायमिंग दिला एवढ्या वेळ या. म्हणे मी अपंग आहे ना, म्हणे म्हणूनच तुमच्याकरता तुमच्या योग्य जॉब आहे असं म्हणून त्याला कामाला ठेवून घेतलं. त्याला पहिल्या दिवशी मोजून सगळं ताब्यात दिलं. म्हणे याची किंमत ही पाहिजे एवढी एवढी होते. तुम्ही एक काम करायचं, पोस्टापर्यंत पायी जाऊ शकता ना? म्हणे हो. म्हणे पोस्ट जेव्हा उघडं असतं त्यावेळेला पोस्टात नाही पाकिटं आंतरदेशीय तिकिटं जे काही संपलं तेवढं जाऊन पोस्टातनं घेऊन यायचं आणि ज्या भावात आणलं त्या भावातच विकायचं. म्हणे असं कसा धंदा? तुम्ही तुम्हाला पगार ठरला त्यांना 100-200 रुपये काय असेल तो. तुमचा पगार तुम्हाला 1 तारखेला मिळेल. फक्त एक काम करायचं, 1 तारखेच्या आधी माझ्या मुलाला हिशोब द्यायचा की 50 पाकिटं दिली होती, 50 पाकिटं किंवा पैसे आई दरवार दोन्हीपैकी एक हिशोब द्यायचा. हे सगळं आहे ठिकाणावरती आणि जे संपलं ते सगळं खरेदी करून आणायचं आणि किरकोळ काय उरलेलं कमी असेल तेवढे पैसे असं सगळं जमा खर्च हिशोब द्यायचा आणि तुमचा ठरलेला पगार तुम्हाला वेळच्या वेळी मिळून जाईल.
0: बर.
1: पण त्या अशा जी त्यांनी सेवेला सुरुवात केली पोस्टाच्या भावात, हे त्याच्यामुळे पाहता पाहता जो धंदा चालत नव्हता तो धंदा फर्स्ट क्लास त्यांचा जोरात चालायला लागला. त्यामुळे अशा पद्धतीने सेवा कार्य केल्याने सुद्धा मेवा मिळू शकतो हे त्या सिंधीबाबांनी सिद्ध करून दाखवलं, आणि त्याचा अशा पद्धतीने त्यांनी इनडायरेक्ट फायदा करून घेतला होता.
0: क्या बात है, वा मस्त. आज सुद्धा मजा आली किस्सा ऐकत असताना. धन्यवाद तुम्ही आलात आणि इतका छान किस्सा आम्हाला सांगितला त्याबद्दल. रसिक हो, आतापुरता आपण इथेच थांबतो आहोत.

0: श्रोतेहो नमस्कार. मंडळी दुग्धामृत या कार्यक्रमात सगळ्यांचंच पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे. आज सुद्धा आपल्या स्टुडिओत उपस्थित आहेत सुप्रसिद्ध बालरोगतज्ञ आणि लॅक्टेशन कन्सल्टंट डॉक्टर श्यामा जगदीश कुलकर्णी मॅडम. मॅडम, मागच्या अनेक भागांपासून आपण स्तनपानाबद्दल आणि त्याच्या महत्वाबद्दल किंवा त्याच्याशी जोडलेल्या समज गैरसमजांबद्दल जाणून घेतो आहोत, चर्चा करत आहोत, आणि अर्थातच या चर्चेतनं नवनवीन प्रश्नांची उकल सुद्धा नव्याने होतीये. म्हणजे आणखीन नवीन प्रश्न ह्याच उत्तरांमधनं आपल्याला विचारायला भाग पडतायत, तुमच्याकडनं काहीतरी जाणून घेण्यासाठी आम्हाला पुन्हा तयार करतायत. तर याच अनुषंगानं आजच्या कार्यक्रमातला सुरुवातीचा प्रश्न असा आहे, तो म्हणजे बऱ्याचदा आपण कांगारू मदर केअर ही टर्म ऐकत असतो, तर त्याचा स्तनपानाशी काही संबंध आहे का? म्हणजे कांगारू मदर केअर काय असतं आणि ते कुणी करायचं असतं याच्याबद्दल आपण काय सांगाल?
1: कांगारू मदर केअर हे नवजात बाळांची काळजी घेण्यासाठी सहज, सोपी आणि कमी खर्चाची पद्धत आहे. त्याच्यामध्ये आई आणि बाळाचा सतत स्पर्श देणारी स्थिती आपण देतो. म्हणजे त्याच्यामध्ये काय होतं, बाळाला आईच्या दोन्ही स्तनांच्या मध्ये ठेवलं जातं. त्याच्यासाठी काही वेळा खास पिशवीचा वापर केला जातो, ज्याला कांगारू बॅग असं म्हणतात. आणि मग बाळाला फक्त लंगोट आणि टोपी घालायची, म्हणजे बाळाचा संपूर्ण स्पर्श आईच्या शरीराला मिळतो आणि स्किन टू स्किन कॉन्टॅक्ट होतो. असं जेवढ्या लवकर जन्मानंतर केलं तेवढं जास्त चांगलं. असा स्पर्श जर जास्त वेळ दिला तर सहज स्तनपान करणं बाळाला शक्य होतं. त्याच्यामुळं निव्वळ स्तनपानावरती बाळ राहू शकतं. आणि मग त्याच्यामुळं हायपोथर्मिया, म्हणजे बाळाचं टेम्परेचर कमी होणं किंवा हायपोग्लायसिमिया, शुगर कमी होणं, याचे चान्सेस, हे धोके कमी होतात. आता ह्या पद्धतीचा उपयोग कधी होतो, तर थोडंसं वजन कमी आहे तर, म्हणजे ज्या बाळाला अगदी काही पेटीत ठेवायची गरज नाही पण काळजी घेण्याची गरज आहे, साधारणतः 2 ते 2.5 किलोच्या मधलं बाळ असेल, तर त्याला कांगारू मदर केअरनी बऱ्यापैकी आपण उबदार ठेवू शकतो. वारंवारता मिळते स्तनपानाची आणि त्याच्यामुळे घरच्या घरी काळजी घेता येते. त्याच्याचबरोबर अतिदक्षता विभागात जेव्हा खूप कमी वजनाची बाळं असतात,

0: किलोपेक्षा कमी वजनाची, आणि किंवा काही वेळेला पुष्कळ आधी जन्माला आलेली प्रीमॅच्युअर बाळं असतात, ती थोडी स्थिर स्थावर झाली की मग जी काही आधुनिक उपचार पद्धती आहे त्यांना जोड म्हणून कांगारू मदर केअर हे करता येतं. आता कांगारू मदर केअर हे कोण करू शकतं? तर आई पण करू शकते, वडील पण करू शकतात. बाळाला सतत ऊब मिळते, बाळाला एक स्किन टू स्किन स्पर्श मिळतो आणि त्याच्यामुळे बाळ असं छान शांतपणाने झोपतं, उबदार राहतं आणि त्याची वाढ लवकर होण्याला मदत होते. आता त्याच्याचबरोबर काय होतं की आईच्या दोन स्तनांमध्ये तिने ठेवलेलं असतं कांगारू बॅगमध्ये, आणि त्याच्यामुळे स्तनपानाची यशस्वीता साधण्याससुद्धा मदत होते. आता अगदीच खूप कमी वजनाचं बाळ असेल तर ते पेटीत ठेवल्यासारखं राहतं आईच्या छातीशी, म्हणजे इन्क्युबेटरसारखा इफेक्ट मिळतो बरं का त्याला, आणि मग त्याला पुरेशी शांत झोप मिळते, त्याला एक पीस ऑफ माइंड मिळतं. बाळ आईच्या स्तनांच्या मध्ये असल्यानंतर आईचे हार्टबीट्स ऐकू येतात, आईच्या स्तनाग्रांना पोटातल्या पाण्याचा वास येत असतो, हे मी मागे पण उल्लेख केलेला आहे. तर यामुळं बाळाला खूप एकदम शांत, आवडीचं, ओळखीचं वातावरण मिळाल्यासारखं वाटतं आणि मग बाळाच्या वजनात चांगली वाढ होते. त्याच्याचबरोबर आईचं आणि बाळाचं प्रेमाचं नातं मजबूत होतं, आईचा मानसिक ताण कमी होतो, आईला काळजी राहत नाही आणि बाळाला कॅरी करताना आत्मविश्वास वाढतो तिचा, म्हणजे तिला असं वाटतं की मी माझ्या बाळाची काळजी घेते. बाळाला जंतुसंसर्ग होण्याची शक्यता कमी होते आणि कमी वजन असलं तरी जर कांगारू मदर केअर आईला करायला जमत असेल तर घरी पण लवकर डिस्चार्ज करता येतं आणि मग अर्थातच पेटीतनं लवकर डिस्चार्ज केल्यावर खर्चात बचत होते. त्यामुळे कांगारू मदर केअर ही सगळ्यात सोपी पद्धत आहे की ज्याच्यामुळे बाळाची अतिशय छान काळजी घेता येते, स्तनपान यशस्वीपणे करता येतं आणि हायपोग्लायसिमिया आणि हायपोथर्मिया याच्यासारखे कॉम्प्लिकेशन्स अवॉइड करता येतात, त्यामुळं ही अतिशय छान पद्धत आहे.
1: अच्छा, तर कांगारू मदर केअर हा प्रकार काय आहे किंवा हे म्हणजे नेमकं काय आहे तुम्ही उलगडून सांगितलं, पण मला आता सांगा ही संकल्पना फक्त पुस्तकी आहे का की खरोखरच अंमलात सुद्धा आणली जाते, याच्याबद्दल थोडं जरा अजून सांगा ना.
0: नाही नाही, ही संकल्पना नुसती पुस्तकी नाही. कांगारू मदर केअर हे ॲक्च्युली प्रॅक्टिस केलं जातं प्रायव्हेट NICUs सुद्धा आणि अगदी सिव्हिल हॉस्पिटलमध्ये सुद्धा. जेव्हा कमी वजनाचं बाळ असतं, म्हणजे स्मॉल फॉर जस्टेशनल एज किंवा प्रीमॅच्युअर बाळ असतं, आधी जन्माला आलेलं बाळ असतं, तर त्या बाळांना डायरेक्ट फीडिंग देण्याच्या आधी KMC करायला देतात, म्हणजे बाळ आईच्या छातीवरती थोडा वेळ तिला धरायला दिलं जातं. यातून तिला पण बाळ धरण्याचा कॉन्फिडन्स येतो आणि स्किन टू स्किन जसं वाढेल त्या पद्धतीनं सुरुवातीला बाळ नॉन न्यूट्रिटिव्ह सकलिंग करतं, म्हणजे दूध उतरायच्या पण आधी बाळ आईची छाती चोखत असतं करतं, मग थोडंसं हळूहळू प्याल्यासारखं करतं, पण ॲक्च्युली त्यातून बाळ दूध पित नसतं आणि मग त्या दोघांना एकमेकांना धरण्याचा कॉन्फिडन्स येतो, सवय होते आणि मग बाळ हळूहळू जशी त्याची कपॅसिटी वाढेल तसं लॅच करायला लागतं आणि स्तनपान घ्यायला लागतं. त्यामुळं KMC जेवढ्या लवकर सुरू करावी, म्हणजे अर्थातच बाळ KMC आईजवळ देण्या योग्य परिस्थितीत असेल तेव्हा, पण ती सुरू केल्यानंतर स्तनपान करणं हे अतिशय सोपं जातं आणि ही प्रॅक्टिस केली जाते आणि डिस्चार्ज करताना सुद्धा पेशंटना ते शिकवलं जातं, त्यामुळं घरी जाऊन सुद्धा ते ही प्रॅक्टिस करतात.
1: नक्कीच डॉक्टर, खूप छान मार्गदर्शन आपण करतायत, ते म्हणजे कांगारू मदर केअर या विषयाबद्दल. आता जसं जसं आणखीन प्रश्न मनात येतात त्यातल्याच पुढचा एक प्रश्न म्हणजे की प्रसूती झाल्यानंतर त्या मातेचा किंवा त्या मुलीचा आहार कसा असावा याच्याबद्दल सुद्धा समज गैरसमज असतात, किंवा तिला ठराविक काहीतरी खाण्याची इच्छा होते किंवा एखाद्या वेळेस त्याच त्याच पदार्थांचा कंटाळा येतो, तेव्हा अशा वेळेस बऱ्याचदा घरातली माणसं म्हणा किंवा जुन्या जाणत्या बायका म्हणा त्या काही वेगळं सुद्धा याच्यातनं सांगू शकतात किंवा काही गोष्टी टाळायच्या का बरं हे सुद्धा त्या सांगत असतात, पण एकंदरच डॉक्टर म्हणून आणि स्तनपानाशी संबंध आहे म्हणून तुम्ही प्रसूती झालेल्या स्त्रीचा आहार, तिची तब्येत उत्तम राहावी, तिचा बांधा उत्तम राहावा, याच्याबद्दल काय सांगाल? किंवा एकंदरच तिचा आहार नेमका कशा पद्धतीनं असावा, त्याच्यात काय काय असावं, याच्याबद्दल थोडंसं मार्गदर्शन करा ना.
2: प्रश्न छान आहे हा. अगदी नेहमी सगळ्या माता मला प्रश्न विचारतात. पहिली गोष्ट म्हणजे जाडी वाढण्याची, तर जी माता स्तनपान करते तिच्या दुधातून सगळे फॅट्स निघून जात असतात, त्यामुळे तिची जाडी वाढायचा प्रश्न राहत नाही. तिने जर स्तनपान नाही केलं तर हा सगळा प्रश्न येतो. पण जेव्हा ती ब्रेस्ट फीडिंग करते तेव्हा तिला एक्स्ट्राच्या कॅलरीज ज्या ती खाते तर त्या दुधामधून बाळाला जात असतात आणि त्यामुळे तिची जाडी वाढण्याचा प्रश्न राहत नाही. दुसरं म्हणजे वरण आणि भात या दोन्हीच मिळून सगळे अमायनो ऍसिड्स मिळतात. काही वरणात असतात, डाळीत असतात आणि काही भातात असतात. म्हणून जर आपण वरण भाताचं कॉम्बिनेशन खातो किंवा खिचडी खातो की डाळ आणि तांदूळ दोन्ही एका वेळेला खाल्ले की काही हे जे कॉम्बिनेशन आहे सगळ्या अमायनो ऍसिड्सचं ते आपल्याला पूर्णपणे मिळेल. त्यामुळं मातांनी स्वतः वरण भात खाणं हे गरजेचं आहे. आणि भात हा पचायला अतिशय सोपा असतो, म्हणजे भात खायला तसं काही कॉन्ट्राइंडिकेशनच नाही. फक्त ती जर का डायबेटिक असेल आणि तिला तिच्या हेल्थमुळे भात खायचा नसेल किंवा खूपच जास्त ओव्हरवेट असेल तर तिने वेगळा सल्ला घ्यावा. अदरवाईज सगळ्या माता वरण भात तर खाऊ शकतात. उलट त्याच्यावरती छानपैकी साजूक तूप, लिंबू पिळून घ्यायचं, म्हणजे सी व्हिटॅमिन पण मिळतं. अशा पद्धतीनं त्याचं न्यूट्रिएंट आपण वाढवू शकतो. भाजी जेव्हा बनवतात तेव्हा भाजी त्याच्यामध्ये भरपूर असली पाहिजे. त्याला दाटपणा येण्यासाठी मुगाच्या डाळीचं पीठ किंवा मुगाची डाळ लावता येते आणि किंवा दाण्याचं कूट लावता येतं. अशा पद्धतीनं दाट रस असलेली भाजी करता येते आणि एक रस्याची भाजी असली तर एक कोरडी भाजी पण देता येते. की समजा तिला भेंडी आवडते तर खाऊ दे ना भेंडी. म्हणजे पालेभाजी ही पोटात गेली पाहिजे. त्यामुळं पालेभाजी करताना त्याच्यामध्ये भरपूर, समजा पालक असेल तर पालक, मेथी, शेपू हे भरपूर प्रमाणात असलं पाहिजे. आणि त्याच्याबरोबर तिने लावून खावं, कुस करून खावं, तिला जसं हवं तसं खाऊ दे. तिला मेथी, शेपू, पालक, दोडके, घोसाळे या सगळ्या भाज्या द्यायला हरकत नाही. पण त्याच्यामध्ये मेथी आणि शेपू याला गॅलॅक्टोगॉग असं म्हणतात, म्हणजे त्याच्यामुळे दूध वाढायला मदत होते. त्याच्याबरोबर जर त्याच्यामध्ये खूप लसणाचा वापर केला तर गॅस होत नाही आणि चव पण येते. त्यामुळे अशा पद्धतीनं ह्या ज्या भाज्यांची पद्धत आहे ती बरोबर आहे. फक्त त्या घट्ट म्हणजे दाटसर असल्या पाहिजेत. त्याच्यामध्ये भाजीचं प्रमाण जास्त असलं पाहिजे.
1: नक्कीच
2: बाळाच्या जन्मानंतर आईला चौरस आहार दिला गेला पाहिजे. युजली तिच्या नेहमीच्या जेवणातल्या कॅलरीज पेक्षा 500 कॅलरीज तिने जास्त घेतल्या पाहिजे. तिला दोन्ही जेवणामध्ये वरण भात दिला गेला पाहिजे. व्यवस्थित सगळ्या भाज्या खाल्ल्या गेल्या पाहिजे. डाळ ही पाणीदार न देता व्यवस्थित त्याच्यामध्ये डाळीचं प्रमाण असलं पाहिजे. दाट अशा भाज्या, दाट रस्सा. रस्सा द्यायला हरकत नाही, असं काही कोरडंच द्या असं मी म्हणत नाही. भाज्यांमध्ये रस्सा असू दे, त्यांना कुस करून द्यायचं तर देऊ दे, पण त्या टेस्टी असल्या पाहिजे. असं काही बेचव पाणीदार देण्याची गरज नाही. मिरची नाही घालायची, पण आलं लसूण पेस्ट घालू शकतो. कोथिंबीर, कढीपत्ता, हिंग, जिरे या सगळ्याची चव त्याला येऊ शकते. असं पाणीदार खाणं खाल्लं तर एक तर तिला जेवण जात नाही आणि मग न्यूट्रिशन मिळतच नाही ना. त्यामुळं देताना, तिला देताना त्याच्यामध्ये सगळ्या घटकांचा समावेश आहे की नाही असं बघितलं पाहिजे. की प्रोटीनसाठी डाळ गेली पाहिजे, मटकी नाही पण मुगाची उसळ छान मऊ शिजते ती देता येते. किंवा मुगाच्या पिठाचे वेगवेगळे पदार्थ करता येतात. अगदी भिरडो, डोसा, मुगाच्या पिठाचे तुम्ही अगदी ढोकळे करू शकता. असं मुगाच्या पिठाचं तुम्ही काहीही व्हरायटी करू शकता. किंवा पोळी किंवा बाजरीची भाकरी देता येते. असं चौरस आहार जर केला त्याच्याबरोबर तिला भाज्या देता येतात. चटणी, कोशिंबीर देता येते. चटणीमध्ये तिळाची चटणी, खोबऱ्याची चटणी, भरपूर लसूण घातलेली अशी चटणी देता येते. अशा पद्धतीनं जर का सर्व काही तिच्या खाण्यामध्ये समाविष्ट असेल तर तिला सगळे व्हिटॅमिन्स, प्रोटीन्स, कॅल्शियम सगळं मिळेल आणि मग तर ती व्यवस्थित जेवेल, तिला ज्या जास्त 500 कॅलरीज जास्त खायच्या आहेत त्या पण तिला मिळतील आणि दूधही छान तयार होईल. माताच जर कुपोषित असेल तर दूध कसं तयार होणार ना, त्यामुळे तिने व्यवस्थित चौरसा घेणं हे अतिशय गरजेचं आहे.
1: नक्कीच डॉक्टर, खूप छान आपण या कार्यक्रमातून समजावून सांगता आहात. आज दोन महत्वाच्या प्रश्नांबद्दल आपण चर्चा केली, ते म्हणजे कंगारू मदर केअर म्हणजे काय, ही संकल्पना काय आहे, आणि दुसरा म्हणजे स्तनदा मातेचा आहार कसा असावा, एकंदर त्याच्याशी जोडलेल्या समज गैरसमजांबद्दल आता आपण बोललो. आणि खरोखर हा कार्यक्रम किंवा आजचा हा भागसुद्धा नेहमीप्रमाणेच खूप छान उद्बोधक ठरलेला आहे. तुम्ही आज इथे आलात आणि इतकी छान माहिती दिली त्याच्याबद्दल पुन्हा एकदा मनापासून मी आपले आभार मानते. मनपूर्वक धन्यवाद.
0: धन्यवाद.

नमस्कार, मी हेमांगी देशपांडे नाशिक येथून बोलत आहे. आपल्या हिंदोळा या कार्यक्रमात मनाच्या भावभावनांच्या विश्वात आपले सहर्ष स्वागत आहे. आज आपण ऐकणार आहोत विचार. आई, ए आई, आई ग, अरे यार इतकी काय तंद्री लावून बसते ग. अरे विचार करत होती जरा, बोल काय म्हणतोस. काही नाही, भाजी संपली आहे ताटातली, वाढ ना ग जरा. हो हो वाढते हं. कशाचा एवढा विचार करते वसू? अरे काही नाही, असेच कसं होईल, आपल्याला झेपेल ना. या विचारांनी काल रात्री झोपसुद्धा नीट झाली नाही बघ. अगं विचार करून कधी प्रश्न सुटलेत का? उलट जास्त त्यात गुंतत जातो, अडकत जातो. अरे यार आई बाबा तुम्ही काय बोलताय काही कळत नाही. आई म्हणते विचार करून बोलत जा. बाबा तू म्हणतो विचार कर जरा, पुढे काय व्हायचे आहे तुला, त्याप्रमाणे आपण योग्य ट्रॅकवर आहोत का नाही. आणि आता बाबा तू आईला सांगतो आहे की आपण विचारात गुंतत जातो. करे तो क्या करे, कन्फ्यूज करतात यार तुम्ही लोक ना, फार कन्फ्यूज करतात. अरे बेटा तुला सांगतो विचार कर ते वेगळं, आणि आई विचार करते ते वेगळं. आता हे काय नवीन? अरे बेटा विचार हे ना मनात कायम चालू असतात, अहोरात्र, अगदी 24 तास. आता आई विचार करते तो निगेटिव्हिटीकडे जाणारा, आणि तुला विचार करायला सांगतो ते पॉझिटिव्ह गोष्टी करण्याकरता. जसे की भविष्यात मोठा झाल्यावर तुला काय करायचे आहे, तुला काय आवडते, कशा प्रकारच्या काम केल्याने तुला मजा येते याचा विचार केला, त्याप्रमाणे कोर्सेस केले, ते स्किल डेव्हलप केले, तर फायदा हा तुलाच आहे, पैशाचा वेळेचा सदुपयोग आहे. पण आता तुझी आई जो विचार करते तो हवेतच आहे ना. कसे होईल असा विचार करून आपण आपल्या कर्तृत्वावरच प्रश्नचिन्ह निर्माण करतो, जेव्हा की आपण अगदी योग्य दिशेने वाटचाल करतो आहोत, पण वैरी न चिंती ते मन चिंती यानुसार. आपणच आपल्या योग्यतांवर शंका घेऊन आपल्याला कमकुवत करत असतो, ज्याचा परिणाम आपल्या आजूबाजूच्या लोकांवर चिडचिड किंवा आपली स्वतःची तब्येत बिघडवून घेणे असा असतो. या सगळ्या विचारांच्या गर्तेतून आपलं आपल्यालाच बाहेर पडावे लागते, आणि ते कोणी दुसरा तिसरा करू शकत नाही, कारण मन आपले आणि विचारही आपलेच असतात. त्यांना कसे थांबवायचे, कसे वळवायचे, हे सगळे आपले आपल्यालाच करावे लागते. याकरता अजून तरी काही औषध आलेले आहे असे मला माहीत नाही. पण या अति विचार करण्याच्या पद्धतीने आयुष्य कमी होते, आरोग्य बिघडते, कधी कधी आपल्याजवळ असलेले चांगले लोक, चांगली वेळ नकळत आपल्या हातातनं निसटते. कधी कधी आपल्या अतिविचारी वागण्यामुळे आपल्या जवळचे लोकसुद्धा दुखावले जाऊ शकतात, कारण आपल्या विचारांना धरूनच समोरच्याच्या बोलण्याचा वागण्याचा अर्थ काढत असतो आपण, आणि बरेच वेळा त्याला तसे म्हणायचे पण नसते किंवा समोरच्याच्या मनातही तसे नसते. परिणामी आपल्याकडून तो दुखावला जातो, दुरावला जातो. माझ्या मते जे आपल्या हातात नाही त्याचा विचार करून आजचा आपला दिवस विचाराधीन करून खराब करण्यापेक्षा जे होईल ते चांगलेच होणार आहे आणि चांगलेच होत आहे या विचारांनी आपण प्रसन्न तर राहतोच, सोबत
आपल्या आजूबाजूच्या लोकांना आपण आनंद देऊ शकतो. दुःख, यातना ह्या तर कमी जास्त प्रत्येकाला असतातच, पण आनंद द्यावा लागतो. आनंद दिल्याने आनंद मिळतो. इतका छोटा प्रयत्न करून बघायला काय हरकत आहे? विचार करूया आनंदाचा, उत्साहाचा आणि प्रसन्नतेचा. समोरच्याला आनंदी करण्याचा विचार आपल्यालाही आनंदी करूनच जातो. श्रोते हो, हा होता आजचा आपला हिंदोळा हा कार्यक्रम. पुन्हा भेटूया याच वारी याच वेळी.

0: नमस्कार श्रोते हो, वृत्तीची निवृत्ती या कार्यक्रमात मी डॉक्टर हरी कुलकर्णी आपलं सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत करतो. नेहमीप्रमाणे आजही आपल्या बरोबर आहेत कविताजी गायधनी. कविताजी खूप खूप स्वागत आहे तुमचं.
1: नमस्कार. नमस्कार हरी भाऊ.
0: मागच्या वेळेस मी नव्हतो
1: हो, पण तुमची जागा चांगली भरून काढली श्रद्धाने.
0: हो, त्यामुळे मलाही पण खूप आनंद झाला. खरं
1: येस,
0: खरंच छान,
1: फार छान केला एपिसोड तिने. आणि मधून मधून तिला मला माझ्या बरोबर देतच जा हरी
0: भाऊ. बात आहे,
1: म्हणजे तुम्ही असतच जा पण तिला पण पाठवत जा. म्हणजे तिचा ती गाणं पण छान म्हणते, अभंग छान म्हणते, तर मी तिला मधून मधून अभंग पण सांगत जाईन. आणि तिला थोडस कृष्णाविषयीची तिची श्रद्धा भक्ती वाढवता येईल.
0: येस येस, नक्कीच. अगदी अगदी अगदी. श्रद्धा आहे म्हटल्यानंतर
1: हो, म्हणजे ती येणारच आहे. ती
0: पुढे अंजली नको, श्रद्धांजली नको व्हायला. आपण श्रद्धेची श्रद्धा
1: तिला आपण घ्यायचंच आहे आपल्याला या कार्यक्रमात. पुढच्या कार्यक्रमाच्या वेळेस मी तिला परत बोलवणारच आहे. पण आज आपल्या नेहमीप्रमाणे आपला आज एपिसोड मी असा विषय घेतलेला आहे हरी
0: भाऊ. मागच्या वेळेस नागपंचमीचा विषय
1: बोललोच होतो की त्या दिवशी नागपंचमीच्या निमित्ताने आपण जो एपिसोड केला ना, गोडबोले सरांना बोलवलं होतं सर्पमित्र म्हणून, तर त्यांनी जी माहिती दिली ना हरी भाऊ की एक उंदीर जवळजवळ 800 पिल्लांना जन्म देतो. खरं म्हणजे किती नुकसान करतो की नाही हा उंदीर. म्हणून असं राहून राहून वाटत होतं की असा प्राणी गणपती बापाचं वाहन कसं असेल सांगा बरं. आणि जो प्राणी शेतीचं इतकं नुकसान करतो, आता पुढचा लगेच 2-3 दिवसात गणपती बसतायत म्हणून माझ्या डोक्यात तो विषय नागपंचमीपासून चालू होता की असा प्राणी गणपतीने आपलं वाहन म्हणून का निवडला असावा.
0: अहो कविताजी, गणपतीचं वाहन जे आहे ते अगदी पौराणिक काळापासूनच आहे. आज आता आपण त्याला चिकटकवलेलं
1: बसवलंय असं नाही,
0: असं काही नाहीये. त्यामुळे त्याच्या पाठीमागे काहीतरी खरोखरच मोठा विचार असेल, पारमार्थिक विचार पण असू शकतो.
1: अर्थात 100% आहेच. कारण आता मी आजचा जो एपिसोड आहे त्याच्यासाठी भरपूर मेहनत घेतली हरी भाऊ, वाचन केलंय आणि त्याच्यामुळे मला पुराणांमध्ये भरपूर त्याचे उल्लेख सापडले. तर खरं म्हणजे गणपतीचे वेगवेगळ्या अवतारामध्ये वेगवेगळी वाहनं आहेत असं पुराणांमध्ये सापडतं. जसं सिंह आहे, मयूर आहे, आणि त्याप्रमाणे गणपतीची नावं पण वेगवेगळी आहेत. म्हणजे सिंहारूढ आहे, मयुरेश्वर आहे, आणि तसंच हा मूषक म्हणजे उंदीर हे पण गणपतीचं वाहन म्हणून ओळखलं जातं. खरं म्हणजे आपण त्याला उंदीर मामा म्हणतो. मामा किती जवळचं नातं असतं नाही का हरी भाऊ. पण बापाने इतकं उंदीर नुकसान करणाऱ्या उंदराचं का आपलं वाहन म्हणून त्याला पसंत केलं असावं काय माहिती.
0: कविताजी, आता तुम्ही आता उल्लेख केला की बराच अभ्यास तुम्ही केला, त्याचाच एक संदर्भ घेऊन मी पण सांगतो तुम्हाला की द्वापार युगामध्ये गणपतीचा जो अवतार झाला त्याला नावाने मुषक वाहक गणपती असं म्हणतात. अर्थात हा उंदीर, आणि आपण त्याच विनायकाची की जो उंदीर वाहन असलेला आहे, मुषक वाहक आहे.
1: आजच्या युगातही ज्या विनायकाची पूजा होते तो तोच द्वापार युगातला आहे थोडक्यात.
0: बरं, त्याचं छान म्हटलेलं असं आहे, दंतंच परशुम पद्मम मोदकाश्चम गजानना गणेशो मूषकारूढो विभ्राण सर्व कामदा.
1: अगदी बरोबर आहे. मी आणि हाच विषय घेऊन पुढे जाणार होते, कारण ह्याचाही संदर्भ मला मिळाला. हा रूपमंडन ग्रंथामधला उल्लेख आहे आणि त्याचा अर्थ असा होतो की मूषकावर आरूढ झालेल्या, हातावर पाश आणि अंकुश असलेल्या,
0: पाशांकुशधारी म्हणजे,
1: आणि आम्रफळ खाणाऱ्या म्हणजे आंबा खाणाऱ्या रक्तवर्णाच्या श्री गणेशा, तू आमच्या समस्त विघ्नांचा नाश कर, असा या स्तोत्राचा अर्थ आहे. तुम्ही अगदी बरोबर तोच उल्लेख केला, कारण तोही मी आज आपल्या एपिसोडसाठी लिहून ठेवलेला होता. पण तसं हे वाहन असण्याविषयी ना मला बऱ्याच कथा आढळल्या बरं का, ज्या आता मी वाचन केलं त्यामध्ये. त्यामध्ये एक कथा अशी सांगितली जाते की गणेशाचं आणि गजमुखासुर ह्या राक्षसाचं जोरदार युद्ध झालं आणि त्यात गणपतीचा एक दात तुटला आणि त्या तुटलेल्या दाताने त्यांनी गजमुखासुरावर असा काही प्रहार केला की तो घाबरून उंदीर झाला आणि पळून गेला. आणि तरी देखील गणपतीने त्याला पकडलं आणि त्याला वाहन बनवलं आणि म्हणून उंदीर हे गणपतीचं वाहन आहे असं म्हटलं जात.
0: क्या बात. निरुक्त या ग्रंथानुसार प्रत्येक देवाचं आपलं एक तेज म्हणजे आपली एक शक्ती असते.
1: अगदी बरोबर.
0: आणि त्याच वाहन जे आहे हे त्याचं तेज बीजरूप असतं.
1: अगदी बरोबर
0: असं त्याच्यामध्ये म्हटलेलं आहे. म्हणजे देवपूजेमध्ये देवतेबरोबरच त्याचं वाहन, देवतेची आयुध
1: यांची
0: सुद्धा पूजा केली जाते.
1: खरंय खरंय.
0: आणि किंबहुना करायलाच हवी असं म्हटलेलं आहे.
1: त्याच्या मागे कारण असतात ना. पण त्याच्याबरोबर आपल्याला एक गोष्ट लक्षात ठेवावी लागेल हरिभाऊ, की जे सत्व रजतम हे जे तिन्ही गुण आहेत, तर त्या गुणांच्या कमी अधिक मात्रेप्रमाणे माणसाचा स्वभाव असतो, देवतेचा स्वभाव असतो. आणि त्याचा जेव्हा या म्हणजे पाच तत्वांशी संपर्क येतो, संयोग होतो, तेव्हा त्याचं वेगवेगळं रूप देव धारण करत असतो. म्हणजे आता थोडक्यात सांगायचं तर प्रकाश आणि ज्ञान हे जसं सत्वगुणांमुळे चमकतं, तसंच काही अविद्या, अज्ञान रूपी अंधकार हा तमोगुणाच्या क्षेत्राचा आविर्भाव आहे ना. त्यामुळे आपल्या भौतिक जीवनात देवतेचं वाहन आपल्या त्या अज्ञान आणि अंधकार शक्तीचं प्रतीक जे मानलं गेलेलं आहे त्याचं नियंत्रण ती देवता करत असते. आणि त्यामुळे अर्थात त्या देवाच्या म्हणजे गणपतीच्या उपासनेने मनातील अज्ञानाचा अंधकार गणपती नियंत्रित करत असतो, म्हणजे तो कमी करत असतो आणि आपल्याला ज्ञान देत असतो. म्हणजे आत्मस्वरूपाकडे जाणारं जे काही आपले प्रयत्न असतात त्याला तो सहकार्य करत असतो, असा पुराणांमध्ये संदर्भ आढळतो. आणि म्हणून मी जेव्हा उंदीर हेच का वाहन गणपतीचं आहे तेव्हा मला हे सगळे असे संदर्भ सापडत आहेत आणि ते खूप छान वाटलेत एकदम वाचायला मला.
0: कसं आहे माहिती आहे कविताजी, गणपती याचा शब्दशः अर्थ जर घेतला ना तर गण म्हणजे इंद्रिय. आणि या इंद्रियांचा पती, इंद्रियांचा मालक तो म्हणजे मन.
1: खरंय खरंय.
0: आपल्या शरीराशी, आपल्या देहाशी संबंधित असणं आणि त्याच्यामध्ये एक विचार नावाचा जो मूषक आहे ना तो असं कुरतडत
1: असतो. मी घेतलाय तो
0: आता हे जे तुम्ही सांगितलं ना सगळं बरोबर आहे, पण या सगळ्यासाठी आपले ग्रंथ वाचायला हवेत ना सगळ्यांनी.
1: खरं
0: जेव्हा एखाद्या देवतेविषयीचा ग्रंथ आपण वाचतो तेव्हा त्या देवाचं चरित्र नीट आपल्याला
1: समजतं
0: आणि तीच खरी उपासना ठरते.
1: हो खरंय ना.
0: खर तर तेच खरं गणपतीचं
1: दर्शन होऊ शकतं. अगदी बरोबर आहे हरिभाऊ. मला ना अजून एक याच्यावरचं उत्तर सापडलं मुद्गल पुराणात, माहितीये का, की गणपती एवढा विशाल काय म्हणजे आहे, म्हणजे अगडबंब म्हणतो आपण त्याचं मोठं पोट, हत्तीसारखं डोकं आणि त्याचं वाहन म्हणजे अगदी मूषक इतका छोटासा प्राणी आहे ना, लघु काय. खरं म्हणजे किती असंभव हास्यास्पद वाटतं की नाही हे. म्हणजे आवडतो आपल्याला तो मूषकावर बसलेला, पण खरं पाहता ते मनाला पटत नाही की एवढा मोठा महाकाय म्हणजे देव मूषकावर कसा बसलेला असेल. पण बुद्धीपूर्वक आपण जर त्याचा विचार केला ना तर म्हणजे आता ह्या मुद्गल पुराणामध्ये संकेत असा मिळतो की जे आत्मतत्व आहे ते ना वजनदार आहे ना हलकं आहे, ते ना मोठं आहे ना लहान आहे, किंवा लहानात लहान आहे आणि मोठ्यात मोठं आहे. आणि त्याचा संपूर्ण शरीरात वास असतो. जसं म्हणजे एखादं आपण म्हणू की काष्ठामध्ये अग्नी असतोच, लाकडामध्ये अग्नी असतोच, त्याचं स्वरूप जरी आपल्याला दिसत नसलं तरी त्यात तो अग्नी असतोच. तसा आपल्या शरीरात आत्मा वास करून राहिलेला असतो, शरीराशी अगदी तद्रूप झालेला असतो. आणि त्याच्यामुळे आत्म्याची सर्व व्यापकता, सूक्ष्मरूपता, चिन्मयता ह्याच्यात काही अंतर नसतं. आणि मूषकावर स्थित असणारा गणपती हे आत्मस्वरूपच आहे ना. आणि म्हणून म्हणजे प्रत्येकाच्या हृदयात म्हणतो आपण की परमात्मा आहे म्हणून, आत्मा आहे म्हणून. तर मग हे त्या मूषकावर बसणं म्हणजे त्याला नियंत्रित करणं आहे, आत्म्याने नियंत्रित करणं आहे, असा छान उल्लेख मला मुद्गल पुराणात सापडला.
0: तसंच बृहदारण्य उपनिषदात श्री गणपतीच्या वाहनाला म्हणजे उंदराला अंतर्यामी ब्रह्माचं प्रतीक म्हटलंय.
1: क्या बात आहे.
0: म्हणजे आपल्या आतच असणारा.
1: हो अगदी बरोबर.
0: उंदीर जसा घरात शिरून धान्य खारतो, चोरून खातो बरं का,
1: कळत पण नाही,
0: कुरतडून टाकतो, तो आपल्याला केव्हा येतो केव्हा जातो तेही कळत नाही.
1: खरंय ना.
0: पुन्हा तो परत बिळात पटकन नाहीसा पण होतो. तसं अंतर्यामी ब्रह्म जे आहे ते सगळ्यांमध्ये आतच स्थिर असत, सगळ्यांच्या हृदयात निवास करत आणि सगळ्यांना गती सुद्धा तेच देत.
1: किती सुंदर वर्णन.
0: शरीरामध्ये स्थिर राहून उंदरासारखं चोरून गुपचूप सुखोपभोग जो भोगतो पण मोह, अविद्या, अज्ञान यांनी युक्त असलेले प्राणी अर्थात आपले विकार जे आहेत ते या ब्रह्माला जाणत नाहीत.
1: खरंय ना. आपल्याला त्याच्या पुढे आतलं ब्रह्म दिसतच नाही.
0: किती मोठा पारमार्थिक अर्थ
1: खरं
0: या गणपतीचं वाहन म्हणून असलेल्या उंदराविषयी. काय होतं हे आपल्याला ठाऊक होत नाही जोपर्यंत आपण ग्रंथ वाचत नाही.
1: खरंय ना,
0: आपला गणपती बाप्पा आपण समजूनच घेतो
1: आणि नुसतेच हात जोडून नमस्कार करतो, पण त्याचा मूळचा अर्थ, त्या गणपतीचा अर्थ कळत नाही, गणपतीच्या आयुधांचा अर्थ कळत नाही, गणपतीच्या तत्वाचा अर्थ कळत नाही, आपण त्याचं चरित्र समजून घेत नाही. त्याच्यामुळे होते खरी अशी परिस्थिती. आणि खरं म्हणजे त्याचं कारण असतं, आपणच सर्व काही करतो, हा अभिमान आपल्या जवळ असतो आणि हा अभिमान बाजूला करून त्या हृदयबिळात स्थित आता जे तुम्ही सांगितलं तो त्या उंदराच्या सारखा आपण जो ब्रह्म तिथे बसलेला आहे त्याला जाणण्याचा प्रयत्न केला पाहिजे, त्याची उपासना केली पाहिजे. हेच खरं तर उंदीर वाहन असल्याचं मला वाटतं पहिलं तात्पर्य आहे.
0: काय खरं तर बुद्धी आणि विद्येची अधिष्ठाता असणारा हा गणपती.
1: हो,
0: त्याचं वाहन उंदीर म्हणजे सारासार विवेक बुद्धी.
1: हो,
0: कारण बघा हा तत्व समजणारी बुद्धी,
1: खरं
0: मेधा यांचं प्रतीक मानला गेलेला उंदीर.
1: बरोबर,
0: कारण उंदीर कुठल्याही वस्तूला अगदी छोट्या छोट्या तुकड्यांमध्ये कुरतडत असा हा पारमार्थिक अर्थ आहे की उंदीर प्रत्येक वस्तूच्या अंग प्रत्यंगाचं विश्लेषण करत असतो. आणि हे विश्लेषण करणं म्हणजेच मीमांसा करणं आहे, बुद्धीचं प्रतीक येते.
1: अर्थात
0: यातून असं अपेक्षित होतं की आपण सुद्धा प्रत्येक गोष्टीचं विश्लेषण करून बुद्धिपूर्वक प्रत्येक ज्ञान समजून घेतलं पाहिजे.
1: क्या बात आहे,
0: सत्य असत्य याचं ज्ञान करून घेतलं पाहिजे, बुद्धीचा विकास केला पाहिजे. आणि त्यासाठी आपल्या या गणरायाची
1: उपासना,
0: गणपतीची उपासना केली पाहिजे.
1: किती मोठा अर्थ सांगितलाय आपल्या शास्त्रांनी त्या दोन्ही गोष्टीचा. आणि इतकंच काय, मला पुराणात असंही सापडलं की गणेश स्वयं ब्रह्मचारी आहेत आणि मूलाधारात त्यांचा वास आहे. आपण गणपती अथर्वशीर्षात पण म्हणतो आणि तिथून कामाची उत्पत्ती असते आणि त्याला उंदीर समजलं गेलंय, त्याला त्यांनी वाहन बनवलंय, याचा अर्थ त्याच्यावरती पूर्ण नियंत्रण केलेलं आहे त्यांनी. तर मला असं वाटतं आज जी समाजात बाहेर परिस्थिती दिसते, लिंगपिसाट लोक जे समाजात सध्या वावरत आहेत, अतिशय वाईट घटना घडत आहेत, नीच वर्तन करत आहेत ही लोक, त्यांना हे सगळं कसं समजवावं ना. हा इतका मोठा अर्थ आपल्या शास्त्रांमध्ये दिलेला आहे किंवा गणपतीच्या अस्तित्वामध्ये दिलेला आहे, तर हा उंदीर रूपी काम याच्यावरती विजय मिळवता यावा म्हणून गणपतीची उपासना सांगितली गेलेली आहे. आपल्या सगळ्या पुराणांमध्ये, आता आपला उपनिषदाचा विषय झाला, ह्या सगळ्या ग्रंथांमध्ये गणपतीविषयी किती मोठी म्हणजे माहिती दिलेली आहे किंवा उद्बोधक आहे. आपण खरंच त्या बाजूला जात नाही, आपण वाचत नाही ती गोष्ट, पण खरोखरच एक गणपतीचं तत्व जर म्हणायचं तर इतकं सगळं त्याच्याबद्दल माहिती मला मिळाली. इतकंच काय, आपल्या भौतिक जीवनात आपण अन्नावर अवलंबून असतो आणि अध्यात्म साधनेचा प्रारंभ पण अन्नकोशातनं होतो असं सांगितलं गेलेलं आहे. तैतरीय उपनिषदात तर असं म्हणलंय अन्नम बहुकुर्वित, म्हणजे अन्नाचं उत्पादन केलंच पाहिजे आणि त्याची थोडी साठवण करून स्वतःबरोबर इतरांचं म्हणजे अतिथीचं पोषण केलं पाहिजे. किती पहिल्यांदा दुसऱ्याचा विचार केलेला आहे. आणि ह्या पृथ्वीला जर धनधान्याने संपन्न करायचं असेल तर ब्रह्माचीच उपासना सांगितली आहे मगाशी जसं तुम्ही सांगितलं तसं. आणि ह्या धान्याचा सगळ्यात मोठा शत्रू आहे उंदीर. आणि मग आपण म्हणतो की पृथ्वी तत्व म्हणजे गणपती आहे, मग गणपती हे गणपतीचं वाहन उंदीर आहे, म्हणजे तो त्याला नियंत्रित करतोय. म्हणजे थोडक्यात असा ह्याच्यातनं आपण अर्थ काढू शकतो की धान्याच्या उपलब्धीसाठी त्या उंदराचं नियंत्रण होणं आवश्यक आहे. आणि आपल्या भौतिक जीवनात आध्यात्मिक यश जर संपादन करायचं असेल, जर पारमार्थिक वैभव प्राप्त करायचं असेल, अर्थात त्याच्यात संपन्नता मिळवायची असेल, तर या उंदीर रूपी विकारांवरती नियंत्रण करता आलं पाहिजे. आणि त्यासाठी गणपतीची उपासना सांगितलेली आहे, कारण गणपती त्याच्या वाहनाला म्हणजे उंदराला नियंत्रित करतो. म्हणजे थोडक्यात आपण गाडी चालवताना आपल्या हातात असतं ना, स्टिअरिंग हातात असतं, ब्रेक आपल्या हातात असतो, आपण त्याला नियंत्रित करतो, तसं गणपती त्याच्या वाहनाला नियंत्रित करत असतो. आणि त्याच्यामुळे आपण गणपतीची उपासना ह्या मोह विकारांवरती मात करण्यासाठी, त्याच्यावर नियंत्रण आणण्यासाठी गणपतीची उपासना करायला पाहिजे.
0: कविताजी, या गणपतीचं जे कुटुंब आहे ना, म्हणजे आपले शंकरराव, पार्वती आणि हे दोघं भाऊ,
1: कोण,
0: गणपती आणि कार्तिकेय.
1: कार्तिकेय,
0: आता या सगळ्यांचे जर कधी आपण नीट विचार केला तर कसं दिसतं बघा, की शंकराच्या गळ्यात सर्प आहे,
1: हो,
0: त्याचं वाहन नंदी आहे,
1: नंदी आहे,
0: त्या कार्तिकेयाचं वाहन मोर आहे,
1: मोर आहे,
0: गणपतीचं वाहन मूषक आहे,
1: पण त्याच्या कमरेला नाग आहे,
0: हो कमरेला नाग आहे. या सगळ्यांचं एकमेकांचे शत्रू आहेत ना हे सगळे,
1: खरंच आहे की.
0: आणि हे शत्रू सुद्धा शंकररावांच्या घरात एकत्र छान
1: राहतात की. खरं, अरे हा पण छान अर्थ सांगितला.
0: म्हणजे हा जो काही भाग आहे ना तुमच्या कुटुंबामध्ये सुद्धा
1: विरुद्ध मताचे लोक,
0: प्रत्येक याचे स्वभावाचे लोक असतात आणि त्यांना तुम्ही कसं नियंत्रित करू शकतात. बघा बरं, हे एकमेकांचे शत्रू असून सुद्धा गुण्यागोविंद राहतात. कधी आपण असं म्हटलं का किंवा गणपती आला आणि मग उंदीर गेला पळून,
1: नाही असं नाही.
0: किंवा कार्तिकेय आला, तो गेला उंदराला, त्या सापाला धरायला गेला मोर,
1: असं
0: कधी होत नाही. या विजातीय गोष्टी सुद्धा एकत्रित राहाव्या, याच आपल्या या सगळ्या याच्यात
1: सुंदर अर्थ सांगितला तुम्ही. पण
0: फार तात्विक आणि अशी झाली
1: आजची चर्चा, खरंच तात्विक झाली.
0: श्रोत्यांना, श्रोत्यांच्या आपल्या मला वाटतं जीवावर पण यावं असं व्हायचं
1: नाही. नाही, पण आपण अगदी सोप्या शब्दात ती समजवलेली आहे. आणि पुराणांमधलं असलं किंवा उपनिषदांमधलं असलं तरी आपण ते थोडक्या सोप्या भाषेत करून सांगितलंय.
0: म्हणून आपण आता या मोह माया विकारांवरती नियंत्रण ठेवण्यासाठी हा जो काही गणपती
1: येतोच आहे,
0: गणांच्या पतीचा जो काही आपल्या मालक मनाचा आहे, त्या मनावरती
1: नियंत्रण
0: असणाऱ्या या उंदराचं नियंत्रण ठेवणं आणि म्हणून उंदरासह आपण गणपतीचं दर्शन या पद्धतीने घेऊयात.
1: हो खरंय, आणि तरच ते दर्शन खऱ्या अर्थाने दर्शन होईल.
0: कविताजी, जाता जाता आपण मला असं वाटतं छानपैकी आता तुम्ही म्हटलं त्याप्रमाणे गणपतीच्या तयारीला लागूया.
1: हो, आहेच 2-3 दिवसात. धन्यवाद.

नमस्कार रसिक श्रोते हो, पुण्यातून मी श्रीकृष्ण कुलकर्णी चिरंतन गाणी या आपल्या कार्यक्रमात आपल्या सर्वांचे स्वागत करतो. श्रोते हो, मराठी संगीत सृष्टीतील काही निवडक अनोळखी संगीतकारांच्या चांगल्या गाण्यांची ओळख रसिकांना व्हावी या उद्देशाने आपण ऐकत आहोत अनोळखी संगीतकारांची ओळखीची गाणी आपल्या चिरंतन गाणी या कार्यक्रमात. मंडळी, आज ऐकूया संगीतकार सुधीर मोघे, सूरज आणि सुहास चंद्र कुलकर्णी यांनी स्वरबद्ध केलेली काही निवडक चित्रपट गीते. सुधीर मोघे 8 फेब्रुवारी 1939 रोजी सांगली जिल्ह्यातील किर्लोस्करवाडी येथे जन्म झालेले, शब्दांचे जादूगार आणि कवितेला सखी म्हणून आपल्या अस्तित्वातच सामावून घेणारे कवी म्हणजे सुधीर मोघे. खरं तर ते एक कवी, पण आपल्या कवितेची अभिव्यक्ती इतर माध्यमातून करायला देखील ते मागे राहिले नाहीत, आणि म्हणूनच त्यांनी गीतकार, संगीतकार, लेखक, चित्रकार, लघुपट निर्माते, दिग्दर्शक अशा अनेकविध भूमिकांतून आपले कवित्व सादर केलं. चित्रपट गीतलेखन, संगीत दिग्दर्शन, ललित लेखन, पटकथा आणि संवाद लेखन, रंगमंचीय आविष्कार आणि दिग्दर्शन या माध्यमातून रंगभूमी, आकाशवाणी, दूरदर्शन, चित्रपट अशा अनेक प्रांतात सुधीर मोघे यांनी आपला ठसा उमटवला. सहज सुंदर शब्दरचना करणारे कवी गीतकार म्हणून त्यांची ओळख होती. त्यांचे आत्मरंग, गाण्याची वही, पक्ष्यांचे ठसे, लय, स्वतंत्रते भगवती असे कविता संग्रह प्रकाशित झाले आहेत. त्यांनी 50 हून अधिक चित्रपटांसाठी गीतलेखन केले, तसेच त्यांनी अनेक गाण्यांना संगीतही दिले आहे. दूरदर्शन आणि आकाशवाणीसाठी त्यांनी अनेक कार्यक्रम केले. ते एक उत्तम चित्रकार देखील होते. त्यांच्या चित्रांची प्रदर्शनं देखील भरली गेली होती. विमुक्ता या चित्रपटाद्वारे ते चित्रपट दिग्दर्शक बनणार होते, पण त्या चित्रपटाचे पहिले शूटिंग सुरू होण्याआधीच दुर्दैवाने सुधीर मोघे निवर्तले. रसिक हो, कवी सुधीर मोघे यांच्यातील एका संगीतकाराला आज आपण जाणून घ्यायचा प्रयत्न करूया. आजच्या कार्यक्रमात सर्वप्रथम ऐकूया

नाटकासाठी तेच गाणे स्वरबद्ध करताना सुधीर मोघे यांनी त्यामध्ये अजून एक तिसरा अंतरा वाढवला. या वाढवलेल्या तिसऱ्या अंतऱ्याबद्दल सुधीर मोघे म्हणतात, घनदाट रानातील रासवट शृंगार रंगवताना ही काळोखाची लिपीच कवीच्या मदतीला आली, पण हे काळोख भान नेहमीच रमणीय सुखद नसतं, कधीकधी ते कडवट जहरी होऊन जातं. प्रकाशाची वांझ तहान निमूटपणे सोसणाऱ्या आंधळ्या मनाला दिसतं जाणवतं एकच, अनादि भूतकाळापासून अगम्य भविष्यापर्यंत सुस्त अजगरासारखा अदवा तदवा पसरलेला हा विराट काळोखच खरा, तोच खरा सर्वशक्तिमान, तो अनादि, तो अनंत. पानांची गच्च जाळी काळोख दाट झाला, पानांची गच्च जाळी काळोख दाट झाला, काळोख गंधाळला, काळोख तेजाळला. झुलती काळोखात गाण्यांच्या दोन ओळी, झुलती काळोखात गाण्यांच्या दोन ओळी, रानच्या पाखरांची रानात भेट झाली, भन्नाट रानवारा मस्तीत शिळ घाली, रानच्या पाखरांची रानात भेट झाली. 1987 या वर्षी प्रदर्शित झालेल्या कशासाठी प्रेमासाठी या चित्रपटात हे गीत निवेदिता जोशी आणि अजिंक्य देव यांच्यावर चित्रित झालंय. संगीतकार आणि गीतकार सुधीर मोघे आणि गायला आहे उत्तरा केळकर आणि सुरेश वाडकर यांनी.

रसिक हो, सुधीर मोघे हे उत्तम निवेदन करत असत. निवेदक म्हणून सुधीर मोघे यांची स्वतःची एक खास शैली होती. स्वतः जातीवंत कवी असल्याने कधी स्वतःचीच कविता तर कधी एखाद्या नामवंत कवीची कविता वापरून ते प्रत्येक गाण्याची ओळ अप्रतिम काव्यातून करून द्यायचे. कविता पानोपानी या रंगमंचीय कार्यक्रमात सुधीर मोघे हे हातात कागद न घेता केवळ ध्वनीप्रकाश योजनेच्या सहाय्याने स्वतःच्या मराठी कविता गीते सादर करीत असत. महाराष्ट्र शासनाचा सर्वोत्कृष्ट गीतकाराचा पुरस्कार त्यांनी तब्बल 4 वेळा पटकावला होता. रसिक हो कशासाठी प्रेमासाठी हा मराठी चित्रपट, सूत्रधार हा हिंदी चित्रपट आणि स्वामी अधांतरी नाजुका या मराठी मालिका, तसेच हसरते, डॉलर बहू, शरारते या हिंदी मालिका इत्यादींना सुधीर मोघे यांचे संगीत दिग्दर्शन लाभले होते. राजा शिवछत्रपती या एका चित्रपटात त्यांनी एक भूमिका देखील केली होती. प्रसिद्ध अभिनेते श्रीकांत मोघे त्यांचे थोरले बंधू. रसिक हो 1987 या वर्षी प्रदर्शित झालेला चित्रपट कशासाठी प्रेमासाठी. या चित्रपटाचे दिग्दर्शक होते पीतांबर काळे. पटकथा संवाद होते यशवंत रांजणकर यांचे आणि गीतकार संगीतकार होते सुधीर मोघे. मित्रांनो, यानंतर ऐकूया कशासाठी प्रेमासाठी या चित्रपटातील सुधीर मोघे यांनी स्वरबद्ध केलेले आणि लिहिलेले अजून एक गीत. गायले आहे उत्तरा केळकर आणि श्रीकांत पारगावकर यांनी. चित्रपटामध्ये हे गाणे विजय कदम आणि प्रेमा किरण यांच्यावर चित्रित झाले आहे. ऐकूया.

दोस्त हो, यानंतर ऐकूया संगीतकार सुहासचंद्र कुलकर्णी यांनी संगीतबद्ध केलेले 1986 या वर्षी प्रदर्शित झालेल्या तुझ्या वाचून कर्मेना या चित्रपटातल्या कथानकाच्या एका वळणावर सुधीर मोघे यांनी लिहिलेलं एक सर्वांग सुंदर गीत. श्रोते हो, प्रत्येकाच्या आयुष्यात येणारं हे वळण अटळ असतं. फरक इतकाच की कुणी या वळणावर थांबतो, कुणी रेंगाळतो, कुणी पुन्हा पुन्हा मागे वळून पाहतो, तर कुणी वळण ओलांडायच्या घाईत पुढची वाट चालायला देखील लागतो. संवेदनशील मन मात्र या वळणावर जरा विसावतं, भल्याबुऱ्या क्षणांची सुसंगती लावत बसतं, भावनांचा गुंता सोडवता सोडवता आणखीनच अडकून पडतं, शब्दांची भूल पडते, कवितेची चाहूल लागते. बघता बघता आणखी एक वर्ष सरतं, निरोपाचा दिवस जवळ येतो, ही वेळ असते मागे वळून पाहायची आणि पुढच्या वाटचालीची दिशा ठरवायची. असंच काहीसं सांगत आहे हे पुढचं गीत. गीत, संगीत आणि स्वर सारं काही सुरेख जुळून आलेलं. संगीतकार सुहासचंद्र कुलकर्णी, गीतकार सुधीर मोघे, गायिका अनुराधा पौडवाल या सर्वांनी मिळून जुळून आणलेला हा एक सुरेख सुस्वर योग. खेळ जुना हा युगायुगांचा, रोज नव्याने खेळा याचा, डाव रंगता मना सारखा, कुठली हुरहुर कसले काहुर, जरा विसावू या वळणावर, भले बुरे जे घडून गेले, विसरून जाऊ सारे क्षणभर, जरा विसावू या वळणावर. ऐकूया पियानो या वाद्याच्या अत्यंत प्रभावी वापराचे हे अत्यंत सुंदर गीत.

श्रोते हो, कार्यक्रम आहे चिरंतन गाणी. आपल्यासोबत मी श्रीकृष्ण कुलकर्णी. आज आपण ऐकत आहोत संगीतकार सुधीर मोघे, सूरज आणि सुहासचंद्र कुलकर्णी यांची काही निवडक चित्रपट गीते. रसिक हो, आता ऐकूया संगीतकार सूरज यांनी स्वरबद्ध केलेले आपल्या सर्वांच्या परिचयाचे आणि आवडीचे एक कोकणी पिकनिक सॉन्ग. ती मी नव्हेच 1970 या वर्षी प्रदर्शित झालेला हा एक सामाजिक चित्रपट. या चित्रपटाचे दिग्दर्शन, कथा, पटकथा आणि संवाद होते मधुकर बावडेकर यांचे आणि संगीत होते संगीतकार सूरज यांचे. मित्रांनो, संगीतकार सूरज म्हणजेच हिंदी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध संगीतकार शंकर जयकिशन. त्यांनी मराठीमध्ये संगीतबद्ध केलेला हा एकमेव चित्रपट बरं का. गीतकार रमेश अणावकर यांनी या गाण्यामध्ये कोकणातील निसर्ग सौंदर्याचे यथार्थ वर्णन केले आहे. 50-55 वर्षापूर्वींच्या रेल्वेद्वारे दृष्टीस पडणाऱ्या खंडाळा घाटातील नितांत सुंदर निसर्गाचे वर्णन कोकणी ढंगात आणि काही खास कोकणी शब्दांमध्ये गीतकार रमेश अणावकर यांनी केले आहे. या गाण्यामुळे चेडवा हा कोकणी शब्द खूप प्रसिद्ध झाला. अमराठी असून देखील या गाण्याला संगीतकार सूरज म्हणजेच शंकर जयकिशन यांनी इतकी मधुर चाल लावली आहे की आज 50-55 वर्षानंतर देखील हे गाणे रसिकांच्या आवडीचे आहे. हे गाणे गायले आहे जयवंत कुलकर्णी आणि शारदा यांनी. गायिका शारदा अय्यंगार यांचे हे पहिलेच मराठी गीत. या गाण्यात कोरसचा वापर अत्यंत प्रभावीपणे केलेला आहे. कोरसमुळे या गाण्याला उठावदारपणा आला आहे. रेल्वेवरचं मराठी गाणं म्हटलं की हेच गाणं आठवतं आपल्याला. या गाण्याचा चित्रपट, संगीतकार कोणाला आठवायची शक्यता कमीच आहे, पण हे गाणं मात्र नक्कीच आठवतं. ऐकूया संगीतकार सूरज यांनी स्वरबद्ध केलेले रमेश अणावकर यांचे ती मी नव्हेच या चित्रपटातील कोरससह शारदा आणि जयवंत कुलकर्णी यांनी गायलेलं हे बहारदार पिकनिक सॉन्ग. चतुर रसिकांनी गाणं नक्कीच ओळखलं असणार. हिरव्या हिरव्या रंगाची झाडी घनदाट, हिरव्या हिरव्या रंगाची झाडी घनदाट, सांगो चेडवा दिसता कसो खंडाळ्याचो घाट.

तुझ्या वाचून कर्मेना। श्रोते हो, 1986 या वर्षी प्रदर्शित झालेला हा कौटुंबिक आणि विनोदी चित्रपट, या चित्रपटाचे निर्माते होते गजानन सरपोतदार, दिग्दर्शक होते दामू केंकरे आणि पटकथा संवाद होते श्रीनिवास भणगे यांचे। गीत लेखन केले होते सुधीर मोघे यांनी आणि संगीत दिले होते सुहास चंद्र कुलकर्णी यांनी। त्या काळात मेलडी मेकर्स या प्रसिद्ध संगीत ऑर्केस्ट्राचे सुहासचंद्र कुलकर्णी यांना या चित्रपटाद्वारे स्वतंत्र संगीतकार म्हणून प्रथमच संधी देण्यात आली होती। तुझ्या वाचून कर्मेना या चित्रपटात अशोक सराफ आणि अलका कुबल या नायक नायिकांच्या व्यतिरिक्त लक्ष्मीकांत बेर्डे, वर्षा उसगावकर यांच्या देखील भूमिका होत्या। वर्षा उसगावकर यांचा प्रदर्शित झालेला हा पहिलाच चित्रपट बरं का? श्रोते हो, आजच्या कार्यक्रमाच्या सांगतेचे हे गाणे ऐकूया तुझ्या वाचून कर्मेना या चित्रपटातील। हे गाणे आज अजूनही तितकेच बहारदार आणि सुरेल आहे। हे प्रणय गीत चित्रित झाले आहे अलका कुबल आणि अशोक सराफ यांच्यावर। या दोघांचा संयत अभिनय या गाण्याला एका वेगळ्या उंचीवर नेऊन ठेवतो। या प्रणय गीताच्या रचनेत किती साधेपणा आणि आपुलकी आहे बघा। संगीतकार सुहासचंद्र कुलकर्णी यांनी गायिका उषा मंगेशकर यांच्याकडून या गाण्याची तालीम प्रभुकुंजमध्ये प्रत्यक्ष लता मंगेशकर यांच्यासमोर करून घेतल्याची आनंदी आठवण त्यांनी एके ठिकाणी नोंद केली आहे। गिटार या वाद्याने केलेली सुरुवात या गाण्याला सुरुवातीलाच एका वेगळ्याच उंचीवर नेऊन ठेवते आणि पुढे उषा मंगेशकर यांचा हृदयस्पर्शी स्वर गाण्याची परमोच्च पातळी गाठतो आणि व्हायोलिनच्या पीसने गाण्याचा केलेला शेवट केवळ अप्रतिम। काही गाणी सर्वांगाने जमून येतात ना, हे गाणं त्यातलंच एक। ऐकूया पिलू या रागावर आधारित हे गाणं। खुळा पाऊस डसेल सर्वांगाला, खुळा पाऊस डसेल सर्वांगाला, आता नको किनारा आवेगाला, धुंद धारांच्या रानात घुसायच, गुज ओठांनी ओठांना सांगायच, एका पावसात दोघांनी भिजायच। संगीत सुहासचंद्र कुलकर्णी, गीत सुधीर मोघे, आवाज उषा मंगेशकर।

मंडळी, आजच्या कार्यक्रमातून आपण संगीतकार सुधीर मोघे, सूरज आणि सुहासचंद्र कुलकर्णी यांनी स्वरबद्ध केलेल्या काही निवडक चित्रपट गीतांचा आस्वाद घेतला. आजच्या कार्यक्रमातून मी श्रीकृष्ण कुलकर्णी आपला निरोप घेतो. मित्रांनो, भेटूया पुढच्या भागात याच वारी याच वेळी अशीच काही मनातली सुंदर चिरंतन गाणी ऐकायला याच कार्यक्रमात, ज्याचं नाव आहे चिरंतन गाणी. नमस्कार. जाता जाता मंडळी, पुढच्या भागाची एक झलक ऐकूया.

भावार्थ दासबौध निरूपणकार पद्माकर देशपांडे भाग 45 वैराग्याचे वर्णन. जे अक्षय सुखाने सुखावले, संसाराचे दुःख विसरले, विषयांपासून विरक्त झाले, ते श्रीरंग रंगात रंगले, त्यांना ईश्वर प्राप्त झाला. नरदेहाच्या बदली त्यांनी ईश्वर मिळवला. इतर लोकांनी मात्र करंटेपणाने नरदेहामध्ये समाधान मानले. अकस्मातपणे ज्यांनी आनंद निधान जोडले त्यांनी थोडक्या मोबदल्यात खूप काही मिळवले. इतर लोकांनी मात्र आयुष्य वाया घालवले. खूप तप केले त्यामुळे परसाचा गोटा मिळाला, पण तो करंट असल्याने त्याचा उपयोग करता येत नाही. तसं संसारामध्ये आले, मायेमध्ये गुंडाळले गेले आणि शेवटी एकटेच हात झटकत निघून गेले. या नरदेहाच्या संगतीने अनेक उत्तम गतीला पावले. इतर मात्र आता यातायातीमध्ये गुंतून पडले. नरदेहाचा लाभ घेऊन संतसंग करून सार्थक करावे. पूर्वी नीच योनीमध्ये पुष्कळ दुःख भोगले, आता वेळ कशी येईल ते सांगता येत नाही. ज्याप्रमाणे पक्षी 10 दिशांना उडून जातात, तसं हे वैभव सर्व कुठे निघून जाईल काही सांगता येत नाही. मूलबाळ बायका विरोधात जातील, आता वय निघून गेले, पाहिलेली गडी आपली नाही. मृत्यू आला तर नीच योनी मिळेल. श्वान शुकर नीच योनीमध्ये दुःख भोगावे लागेल, तिथे काही उत्तम गती मिळणार नाही. पूर्वी गर्भवास भोगावा लागला, त्यामुळे दुःख निर्माण झाले, तिथून मोठ्या कष्टाने कसा तरी सुटला. आपल्या जीवाने दुःख भोगले तरी त्याची सवय झाली नाही. तसाच पुढे एकटे जायला निघेल बाबा. कोणती माता, कोणता पिता, कोणती बहीण, कुठला भाऊ, कोणती नातेवाईक, कुठले बायको मुलं, येथे सगळे सुखाचे सोयरे आहेत, हे तुझ्या सुखदुःखाचे सांगाती नाहीत. कोणता प्रपंच, त्याच्यासाठी व्याकुळ कशासाठी होतो? धन धान्य लक्ष्मी सगळं अशाश्वत आहे. कोणतं घर, कुठला संसार, कशासाठी कष्ट करतोस? जन्मभर भार वाहिला, शेखी मिरवत राहिला, कोणते तारुण्य, कोणते वैभव, कोणते सोहळे, कोणते हावभाव, ही सर्व माया आहे रे, माईक माया. रामाला रघुनाथाला अंतरशील, माझे माझे म्हणशील तर याच क्षणी मरून जाशील. तू पुन्हा पुन्हा जन्म घेतलेस, कितीतरी मायबा स्त्री कन्या पुत्र लक्ष लक्ष झाली. कर्मधर्म संयोगाने सगळं मिळालं, एका ठिकाणी जन्माला आले, ते सगळं तू आपलं मानलं रे पडत मूर्खा. अरे हे शरीर देखील तुझं नाही, ते इतरांचं काय, एक भगवंत फक्त आपला. पोटासाठी नाना नीच व्यक्तींची सेवा करावी, स्तुती करावी, स्तवन करावे, हे आता नको. त्याला काही मर्यादा ठेव. जो पोटाला अन्न देतो त्याच्यासाठी आपण शरीर विकावं लागतं. मग ज्यानं आपल्याला जन्माला घातलं त्या देवाला कसं विसरतोस? ज्या भगवंताला रात्रंदिवस सर्व जीवांची चिंता लागलेली आहे, ज्याच्या सत्तेमुळे मेघ बरसतात, समुद्र मर्यादा जातो, भूमी आपल्याला धारण करते, सूर्याच्या रूपाने प्रकट होतो, अशी सगळी सृष्टी चालवतो, असा जो कृपाळू देवादिदेव, असा सर्वांचा आत्मा असणारा श्रीराम, त्याला सोडून तू विषय काम हाती धरतो? हा अधमपणा नाही का? रामाशिवाय जी आशा आहे ती निराशा जाणावी. माझे म्हटले तर शेवटी शीणच उरेल, हेच खरे. आता वैराग्याची पुढील लक्षणे पुढील भागात पाहूया. धन्यवाद.

0: नमस्कार, मी दत्ता सरदेशमुख नाशिकहून बोलतो आहे. आजच्या आपल्या कार्यक्रमात ऐकूया,
1: श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम.
0: शेवटी करावी प्रार्थना एक, सकाळी लवकर उठावे, भगवंताचे स्मरण करावे, हात पाय स्वच्छ धुवावे, मानस पूजा करावी, हृदयात ठेवावे रामाचे ठाण, षोडोषोपचारे करावे पूजन, गंध फूल करावे अर्पण, नैवेद्य करावा अर्पण, मनाने प्रसाद घ्यावा जाण. शेवटी करावी प्रार्थना एक, रामा तुला मी शरण देख, जे जे म्हटले मी माझे, ते रामा तुझे, आता न गुंतवा माझे मन, रामा मी आलो तुला शरण, वासना न उठो तुझी काही, नामामध्ये प्रेम भरपूर दे, सदा राखावे समाधान, जे तुझे कृपे वाचून नाही जाण, नीती धर्माचे आचरण, तुझे कृपेने व्हावे जतन, न मागणे आता काही, मी तुझ्यासाठी जिवंत पाही, आता द्या नामाचे अखंड स्मरण, देह केला तुला अर्पण, रामा जे जे काही तू करी, त्यात समाधानाला द्यावे पुरी, आता रामा एकच करी, तुझा विसर न पडो अंतरी, तुझे नामाची आवडी, याहून तुझे मागणे नसावे उरी, हेची द्यावे मला दान, दीन आलो तुझ शरण, रामा मला एकच द्यावे, तुझे अनुसंधान टिकावे, नको नको ब्रह्मज्ञान, काव्य शास्त्र युत्पत्तीचे ज्ञान, काम क्रोधाचे विकार, जाळता ती वारंवार, आता तारी अथवा मारी, तुझी कास कधी न सोडी, आता रामा तुझा झालो, कर्तेपणातून मुक्त झालो, माझे सर्व ते तुझे पाही, माझे मी पण हिरोनी जाई, रामा आता एकची करी, वृत्ती सदा राहो तुझे वरी, रामा मी कोठे जावे, तुझं वाचून कोठे राहावे, देहबुद्धीची नड फार, ती करावी रामा तुम्ही दूर, आजवर विषय केला आपलासा, न ओळखता पडलो त्याच्या फासा, रामा सर्व सत्ता तुझ्या हाती, समाधान राहील अशी करावी वृत्ती, तुझे जवळ मागणे दुजे नाही, हृदयात तुझा वास अखंड राही, आता तुझ्यासाठी माझे जीवन, तुला तन मन केले अर्पण, तुमचे चिंतनी लागावे मन, कृपा करी रघुनंदन, ऐसे करावे रामाचे स्तवन, रक्षण करता एक भगवंत मनी जाणून, ऐसे व्हावे अनन्य दीन, तात्काळ भेटेल रघुनंदन, रामा परते न माना दुजे साधन, जैसे पतिव्रतेस पती प्रमाण, नामा परते न मानावे सत्य, ज्याने राम होईल अंकित, हेच सर्व साधू संतांचे बोल, कोणीही न मानावे फोल, नामावर निष्ठा ठेवावी पूर्ण, मनी असो नसो करावे नामस्मरण, नामाविण दुजे काही, सत्य सत्य त्रिवाचा नाही, नामाच्या संगती ज्या व्यवहाराची प्राप्ती, तोच व्यवहार जाई भगवत सेवे प्रति, जानकी जीवन स्मरण, जय जय राम. श्रोते हो, हा होता आपला आजचा कार्यक्रम. पुन्हा भेटूयात.

0: हिंदींच्या यशाचे रहस्य ह्या कार्यक्रमामध्ये मी तुम्हा सगळ्यांचं अतिशय मनपूर्वक स्वागत करते. आणि नेहमीप्रमाणे माझ्यासोबत आहेत अनिरुद्ध जोशी सर. सर, अतिशय मनपूर्वक स्वागत तुमचं.
1: नमस्कार.
0: तर आज काय किस्सा आहे आणि काय गंमत सांगणार आहात?
1: कदाचित मी मराठी महाराष्ट्रीयन ब्राह्मण कोकणस्थ ऐकणाऱ्यांना गंमत वाटत असेल की जोशी एवढं काय शिंद्यांचं गुणगान करत असतो.
0: बर,
1: पण आज माझं वय 67 आहे. पण मी माझ्या वयाच्या 5व्या ते 7व्या वर्षापासून जे सिंधू लोकांच्या जवळ राहिलो, त्यांच्यातला एक झालो, त्यांच्यासोबत राहिलो आणि त्यांच्याकडून ज्या ज्या चांगल्या गोष्टी आहेत त्या शिकून आपला फायदा करून घेतला, त्याच्यामध्ये त्यांच्याकडनं शिकण्यासारखं खरंच खूप काही असतं. आणि म्हणूनच मी ते शिकलो, चांगलं होतं म्हणूनच ते घेतलं. तर त्याच्यामध्ये आणखीन एक नवीन सांगण्याचा किस्सा म्हणजे कोल्हापूर सांगली साडीची घटना आहे.
0: बर.
1: एका गावात एका सिंधी शाळा मास्तरनी ॲडिशनल इन्कमसाठी दुकान काढायचं ठरवलं. मुलं त्याच्या हाताशी आली होती, 15-20 वर्षाची झाली होती. मुलांना जनरल स्टोअर्स काढून दिलं. जी अपेक्षा होती धोधो चारायला पाहिजे तसं काही चालत नव्हतं दुकान.
0: बर.
1: तर पोस्टामध्ये जर तुम्ही जाल तर बघाल तर पोस्टामधली जसा पोस्टाची पेटी लाल असते ना, तसं पोस्टाच्या तिथे जे काही जाहिरात सूचना फलक काही असतं ना, ते पोस्टाचा जो डब्याचा लाल रंग असतो ना, त्या लाल रंगाची पाटी असते आणि त्याच्यावर पांढऱ्या अक्षरात लिहिलेलं असतं जे काही सूचना असेल ती. तर त्या सिंधी माणसाने हुशारी केली अशी की एक मोठी पाटी आपल्या दुकानावरती बोर्ड लावला आणि त्याच्यावरती 2 वाक्यात जाहिरात लिहिली, सर्व पोस्टाची कार्ड पाकिटे तिकिटे पोस्टाच्याच भावात मिळतील. जाता येतं लोकांना आश्चर्य वाटलं. लोकांनी जाऊन विचारलं, अरे रेव्हेन्यू स्टॅम्प आहे का? हो, त्याकडे 20 पैशाला होता. 20 पैशात रेव्हेन्यू स्टॅम्प, 4 द्या 2 द्या. पोस्टकार्ड तेव्हा 15 पैसे असेल, म्हणजे 15 पैशाला, म्हणजे वर काही घेत, कारण पानवाले वगैरे काही जनरल स्टोअर्सवाले त्या काळी 15 पैशाचं पोस्टकार्ड 20 पैशाला विकायचे. तो म्हणे खरंच 15 ला? म्हणे इथं बाहेर पाटी लावली आम्ही.
0: बरोबर.
1: त्याप्रमाणे अंतर्देशीय पोस्टकार्ड पाकिट एनवलप मनी ऑर्डरचा फॉर्म आणि 4 आणे 8 आणे 1 रुपया 2 रुपयाची तिकीट आहे, सगळ्या गोष्टी पोस्टाच्या भावात मिळायच्या. पण त्याच्यातला इनडायरेक्ट फायदा हा झाला की लोकांना माहीत झालं तर आता पोस्टात जायची काही गरज नाही. सकाळी 8 ते रात्री 8-9 वाजेपर्यंत ते दुकान उघडं असतं, लंच टाईम वगैरे बंद नाही काही नाही. त्यामुळे पोस्टात आता बंद झालं, उद्या या, ती भानगड ऐकायची काम नाही. बँक हॉलिडे नाही, पोस्टाची सुट्टी नाही, रविवार नाही, महिन्याचे 30 दिवस दुकान उघडं असायचं. त्याचा परिणाम हा झाला की मग ते तिकीटं घ्यायला गेल्यावर अचानक आठवलं, अरे हां बॉलपेन घ्यायचा आहे, बॉलपेन दाखव, अरे नोटबुक आहे का, नोटबुक. पण ते सुद्धा इतर दुकानदारापेक्षा थोडंसं रिजनेबल रेटमध्ये. त्याचा जो मुख्य धंदा होता तो वाढला. मग तो दुकानचा मुख्य धंदा वाढल्यावरती ते रिकामा उद्योग 4 आणेचं 8 आणेचं तिकीट पाकिट वगैरे घ्यायला लोक यायला लागल्यावरती त्याच्या मुलाला जरा वैताग यायचा. तर मुलगा म्हणे आता पप्पा बंद करायचं का हे? नाही, लोक म्हणतील धंदा चालायला लागलं नाही माजले, असं नको आला वाईट लोकांच्या असं आपल्याबद्दल दुराग्रह नको निर्माण व्हायला. म्हणून काय करायचं? म्हणे आपण एक काम करू. त्यांच्या माहितीतला एक अपंग म्हातारा माणूस होता, हुशार होता. त्यांनी त्या अपंग म्हाताऱ्याला तो इकडे तिकडे असाच ओट्यावर वगैरे बसलेला असायचा, रिकामा, काही कामधंदा करू शकत नाही असा. तर त्या बाबाला म्हणे काम करा बाबा, तुम्हाला नोकरी देतो. म्हणे काय? म्हणे तुम्ही 10 ते 6 माझ्याकडे किंवा 8 वाजेपर्यंत अशी काहीतरी टायमिंग दिला, एवढ्या वेळ या. म्हणे मी अपंग आहे ना, म्हणे म्हणूनच तुमच्याकरता तुमच्या योग्य जॉब आहे असं म्हणून त्याला कामाला ठेवून घेतलं. त्याला पहिल्या दिवशी मोजून सगळं ताब्यात दिलं. म्हणे याची किंमत ही पाहिजे एवढी एवढी होते. तुम्ही एक काम करायचं, पोस्टापर्यंत पायी जाऊ शकता ना? म्हणे हो. म्हणे पोस्ट जेव्हा उघडं असतं त्यावेळेला पोस्टात नाही पाकिटं आंतरदेशीय तिकीटं जे काही संपलं तेवढं जाऊन पोस्टातनं घेऊन यायचं आणि ज्या भावात आणलं त्या भावातच विकायचं. म्हणे असं कसा धंदा? तुम्ही तुम्हाला पगार ठरला त्यांना शंभर 200 रुपये काय असेल तो तुमचा पगार तुम्हाला 1 तारखेला मिळेल. फक्त एक काम करायचं, 1 तारखेच्या आधी माझ्या मुलाला हिशोब द्यायचा की 50 पाकिटं दिली होती, 50 पाकिटं किंवा पैसे आई दरवार दोन्हीपैकी एक हिशोब द्यायचा. हे सगळं आहे ठिकाणावरती आणि जे संपलं ते सगळं खरेदी करून आणायचं आणि किरकोळ काय उरलेलं कमी असेल तेवढे पैसे असं सगळं जमा खर्च हिशोब द्यायचा आणि तुमचा ठरलेला पगार तुम्हाला वेळच्या वेळी मिळून जाईल. पण त्या अशा जी त्यांनी सेवेला सुरुवात केली पोस्टाच्या भावात, हे त्याच्यामुळे पाहता पाहता जो धंदा चालत नव्हता तो धंदा फर्स्ट क्लास त्यांचा जोरात चालायला लागला. त्यामुळे अशा पद्धतीने सेवा कार्य केल्याने सुद्धा मेवा मिळू शकतो हे त्या सिंधेबाबांनी सिद्ध करून दाखवलं, आणि त्याचा अशा पद्धतीने त्यांनी इनडायरेक्ट फायदा करून घेतला होता.
0: क्या बात आहे, वा मस्त. आज सुद्धा मजा आली किस्सा ऐकत असताना. धन्यवाद तुम्ही आलात आणि इतका छान किस्सा आम्हाला सांगितला त्याबद्दल. रसिक हो, आतापुरता आपण इथेच थांबतो आहोत.

0: श्रोतेहो नमस्कार. मंडळी दुग्धामृत या कार्यक्रमात सगळ्यांचंच पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे. आज सुद्धा आपल्या स्टुडिओत उपस्थित आहेत सुप्रसिद्ध बालरोगतज्ञ आणि लॅक्टेशन कन्सल्टंट डॉक्टर श्यामा जगदीश कुलकर्णी मॅडम. मॅडम, मागच्या अनेक भागांपासून आपण स्तनपानाबद्दल आणि त्याच्या महत्वाबद्दल किंवा त्याच्याशी जोडलेल्या समज गैरसमजांबद्दल जाणून घेतो आहोत, चर्चा करतो आहोत, आणि अर्थातच या चर्चेतनं नवनवीन प्रश्नांची उकल सुद्धा नव्याने होतीये. म्हणजे आणखीन नवीन प्रश्न ह्याच उत्तरांमधनं आपल्याला विचारायला भाग पाडतायत, तुमच्याकडनं काहीतरी जाणून घेण्यासाठी आम्हाला पुन्हा तयार करतायत. तर याच अनुषंगानं आजच्या कार्यक्रमातला सुरुवातीचा प्रश्न असा आहे, तो म्हणजे बऱ्याचदा आपण कांगारू मदर केअर ही टर्म ऐकत असतो, तर त्याचा स्तनपानाशी काही संबंध आहे का? म्हणजे कांगारू मदर केअर काय असतं आणि ते कुणी करायचं असतं, याच्याबद्दल आपण काय सांगाल?
1: कांगारू मदर केअर हे

0: नवजात बाळांची काळजी घेण्यासाठी सहज सोपी आणि कमी खर्चाची पद्धत आहे. त्याच्यामध्ये आई आणि बाळाचा सतत स्पर्श देणारी स्थिती आपण देतो. म्हणजे त्याच्यामध्ये काय होतं, बाळाला आईच्या दोन्ही स्तनांच्या मध्ये ठेवलं जातं. त्याच्यासाठी काही वेळा खास पिशवीचा वापर केला जातो, ज्याला कांगारू बॅग असं म्हणतात. आणि मग बाळाला फक्त लंगोट आणि टोपी घालायची, म्हणजे बाळाचा संपूर्ण स्पर्श आईच्या शरीराला मिळतो आणि स्किन टू स्किन कॉन्टॅक्ट होतो. असं जेवढ्या लवकर जन्मानंतर केलं तेवढं जास्त चांगलं. असा स्पर्श जर जास्त वेळ दिला तर सहज स्तनपान करणं बाळाला शक्य होतं. त्याच्यामुळं निव्वळ स्तनपानावरती बाळ राहू शकतं. आणि मग त्याच्यामुळं हायपोथर्मिया, म्हणजे बाळाचं टेम्परेचर कमी होणं किंवा हायपोग्लायसिमिया, शुगर कमी होणं, याचे चान्सेस, हे धोके कमी होतात. आता ह्या पद्धतीचा उपयोग कधी होतो, तर थोडंसं वजन कमी आहे तर, म्हणजे ज्या बाळाला अगदी काही पेटीत ठेवायची गरज नाही पण काळजी घेण्याची गरज आहे, साधारणतः 2 ते 2.5 किलोच्या मधलं बाळ असेल, तर त्याला कांगारू मदर केअरनी बऱ्यापैकी आपण उबदार ठेवू शकतो. वारंवारता मिळते स्तनपानाची आणि त्याच्यामुळे घरच्या घरी काळजी घेता येते. त्याच्याचबरोबर अतिदक्षता विभागात जेव्हा खूप कमी वजनाची बाळं असतात, 1.5 किलोपेक्षा कमी वजनाची, आणि किंवा काही वेळेला पुष्कळ आधी जन्माला आलेली प्रीमॅच्युअर बाळं असतात, ती थोडी स्थिरस्थावर झाली की मग जी काही आधुनिक उपचार पद्धती आहे त्याला जोड म्हणून कांगारू मदर केअर हे करता येतं. आता कांगारू मदर केअर हे कोण करू शकतं, तर आई पण करू शकते, वडील पण करू शकतात. बाळाला सतत ऊब मिळते, बाळाला एक स्किन टू स्किन स्पर्श मिळतो आणि त्याच्यामुळे बाळ असं छान शांतपणाने झोपतं, उबदार राहतं आणि त्याची वाढ लवकर होण्याला मदत होते. आता त्याच्याचबरोबर काय होतं की आईच्या 2 स्तनांमध्ये तिने ठेवलेलं असतं कांगारू बॅगमध्ये, आणि त्याच्यामुळे स्तनपानाची यशस्वीता साधण्याससुद्धा मदत होते. आता अगदीच खूप कमी वजनाचं बाळ असेल तर ते पेटीत ठेवल्यासारखं राहतं आईच्या छातीशी, म्हणजे इन्क्युबेटरसारखा इफेक्ट मिळतो बरं का त्याला. आणि मग त्याला पुरेशी शांत झोप मिळते, त्याला एक पीस ऑफ माइंड मिळतं. बाळ आईच्या स्तनांच्या मध्ये असल्यानंतर आईचे हार्टबीट्स ऐकू येतात, आईच्या स्तनाग्रांना पोटातल्या पाण्याचा वास येत असतो, हे मी मागे पण उल्लेख केलेला आहे. तर यामुळं बाळाला खूप एकदम शांत, आवडीचं, ओळखीचं वातावरण मिळाल्यासारखं वाटतं आणि मग बाळाच्या वजनात चांगली वाढ होते. त्याच्याचबरोबर आईचं आणि बाळाचं प्रेमाचं नातं मजबूत होतं, आईचा मानसिक ताण कमी होतो, आईला काळजी राहत नाही आणि बाळाला कॅरी करताना आत्मविश्वास वाढतो तिचा. म्हणजे तिला असं वाटतं की मी माझ्या बाळाची काळजी घेते, बाळाला जंतुसंसर्ग होण्याची शक्यता कमी होते. आणि कमी वजन असलं तरी जर कांगारू मदर केअर आईला करायला जमत असेल तर घरी पण लवकर डिस्चार्ज करता येतं. आणि मग अर्थातच पेटीतनं लवकर डिस्चार्ज केल्यावर खर्चात बचत होते. त्यामुळं कांगारू मदर केअर ही सगळ्यात सोपी पद्धत आहे की ज्याच्यामुळे बाळाची अतिशय छान काळजी घेता येते, स्तनपान यशस्वीपणे करता येतं आणि हायपोग्लायसिमिया आणि हायपोथर्मिया याच्यासारखे कॉम्प्लिकेशन्स अवॉइड करता येतात. त्यामुळं ही अतिशय छान पद्धत आहे.
1: अच्छा, तर कांगारू मदर केअर हा प्रकार काय आहे किंवा हे म्हणजे नेमकं काय आहे, तुम्ही उलगडून सांगितलं, पण मला आता सांगा ही संकल्पना फक्त पुस्तकी आहे का की खरोखरच अंमलात सुद्धा आणली जाते, याच्याबद्दल थोडं जरा अजून सांगा ना.
0: नाही नाही, ही संकल्पना नुसती पुस्तकी नाही. कांगारू मदर केअर हे ॲक्च्युली प्रॅक्टिस केलं जातं प्रायव्हेट NICUs मध्ये सुद्धा आणि अगदी सिव्हिल हॉस्पिटलमध्ये सुद्धा. जेव्हा कमी वजनाचं बाळ असतं, म्हणजे स्मॉल फॉर जस्टेशनल एज किंवा प्रीमॅच्युअर बाळ असतं, आधी जन्माला आलेलं बाळ असतं, तर त्या बाळांना डायरेक्ट फीडिंग देण्याच्या आधी KMC करायला देतात. म्हणजे बाळ आईच्या छातीवरती थोडा वेळ तिला धरायला दिलं जातं, यातून तिला पण बाळ धरण्याचा कॉन्फिडन्स येतो आणि स्किन टू स्किन जसं वाढेल त्या पद्धतीनं सुरुवातीला बाळ नॉन न्यूट्रिटिव्ह सकलिंग करतं, म्हणजे दूध उतरायच्या पण आधी बाळ आईची छाती चोखत असतं करतं, मग थोडंसं हळूहळू प्याल्यासारखं करतं, पण ॲक्च्युली त्यातून बाळ दूध पित नसतं आणि मग त्या दोघांना एकमेकांना धरण्याचा कॉन्फिडन्स येतो, सवय होते आणि मग बाळ हळूहळू जशी त्याची कपॅसिटी वाढेल तसं लॅच करायला लागतं आणि स्तनपान घ्यायला लागतं. त्यामुळं KMC जेवढ्या लवकर सुरू करावी, म्हणजे अर्थातच बाळ KMC आईजवळ देण्या योग्य परिस्थितीत असेल तेव्हा, पण ती सुरू केल्यानंतर स्तनपान करणं हे अतिशय सोपं जातं आणि ही प्रॅक्टिस केली जाते आणि डिस्चार्ज करताना सुद्धा पेशंटना ते शिकवलं जातं, त्यामुळं घरी जाऊन सुद्धा ते ही प्रॅक्टिस करतात.
1: नक्कीच डॉक्टर, खूप छान मार्गदर्शन आपण करतायत ते म्हणजे कांगारू मदर केअर या विषयाबद्दल. आता जसं जसं आणखीन प्रश्न मनात येतात त्यातल्याच पुढचा एक प्रश्न म्हणजे की प्रसूती झाल्यानंतर त्या मातेचा किंवा त्या मुलीचा आहार कसा असावा याच्याबद्दल सुद्धा समज गैरसमज असतात, किंवा तिला ठराविक काहीतरी खाण्याची इच्छा होते किंवा एखाद्या वेळेस त्याच त्याच पदार्थांचा कंटाळा येतो, तेव्हा अशा वेळेस बऱ्याचदा घरातली माणसं म्हणा किंवा जुन्या जाणत्या बायका म्हणा त्या काही वेगळं सुद्धा याच्यातनं सांगू शकतात किंवा काही गोष्टी टाळायच्या का बरं हे सुद्धा त्या सांगत असतात, पण एकंदरच डॉक्टर म्हणून आणि स्तनपानाशी संबंध आहे म्हणून तुम्ही प्रसूती झालेल्या स्त्रीचा आहार, तिची तब्येत उत्तम राहावी, तिचा बांधा उत्तम राहावा याच्याबद्दल काय सांगाल, किंवा एकंदरच तिचा आहार नेमका कशा पद्धतीनं असावा, त्याच्यात काय काय असावं याच्याबद्दल थोडंसं मार्गदर्शन करा ना.
2: प्रश्न छान आहे हा, अगदी नेहमी सगळ्या माता मला प्रश्न विचारतात. पहिली गोष्ट म्हणजे जाडी वाढण्याची, तर जी माता स्तनपान करते तिच्या दुधातून सगळे फॅट्स निघून जात असतात, त्यामुळे तिची जाडी वाढायचा प्रश्न राहत नाही. तिने जर स्तनपान नाही केलं तर हा सगळा प्रश्न येतो. पण जेव्हा ती ब्रेस्ट फीडिंग करते तेव्हा तिला एक्स्ट्राच्या कॅलरीज ज्या ती खाते तर त्या दुधामधून बाळाला जात असतात आणि त्यामुळे तिची जाडी वाढण्याचा प्रश्न राहत नाही. दुसरं म्हणजे वरण आणि भात या दोन्हीत मिळून सगळे अमायनो ऍसिड्स मिळतात, काही वरणात असतात, डाळीत असतात आणि काही भातात असतात. म्हणून जर आपण वरण भाताचं कॉम्बिनेशन खातो किंवा खिचडी खातो की डाळ आणि तांदूळ दोन्ही एका वेळेला खाल्ले की काही हे जे कॉम्बिनेशन आहे सगळ्या अमायनो ऍसिड्सचं ते आपल्याला पूर्णपणे मिळेल. त्यामुळं मातांनी स्वतः वरण भात खाणं हे गरजेचं आहे आणि भात हा पचायला अतिशय सोपा असतो, म्हणजे भात खायला तसं काही कॉन्ट्राइंडिकेशनच नाही. फक्त ती जर का डायबेटिक असेल आणि तिला तिच्या हेल्थमुळे भात खायचा नसेल किंवा खूपच जास्त ओव्हरवेट असेल तर तिने वेगळा सल्ला घ्यावा. अदरवाईज सगळ्या माता वरण भात तर खाऊ शकतात, उलट त्याच्यावरती छानपैकी साजूक तूप लिंबू पिळून घ्यायचं, म्हणजे सी व्हिटॅमिन पण मिळतं. अशा पद्धतीनं त्याचं न्यूट्रिएंट आपण वाढवू शकतो. भाजी जेव्हा बनवतात तेव्हा भाजी त्याच्यामध्ये भरपूर असली पाहिजे. त्याला दाटपणा येण्यासाठी मुगाच्या डाळीचं पीठ किंवा मुगाची डाळ लावता येते आणि किंवा दाण्याचं कूट लावता येतं. अशा पद्धतीनं दाट रस असलेली भाजी करता येते आणि एक रस्याची भाजी असली तर एक कोरडी भाजी पण देता येते की समजा तिला भेंडी आवडते तर खाऊ दे ना भेंडी. म्हणजे पालेभाजी ही पोटात गेली पाहिजे, त्यामुळं पालेभाजी करताना त्याच्यामध्ये भरपूर समजा पालक असेल तर पालक, मेथी, शेपू हे भरपूर प्रमाणात असलं पाहिजे आणि त्याच्याबरोबर तिने लावून खावं, कुस करून खावं, तिला जसं हवं तसं खाऊ दे तिला. मेथी, शेपू, पालक, दोडके, घोसाळे या सगळ्या भाज्या द्यायला हरकत नाही, पण त्याच्यामध्ये मेथी आणि शेपू याला गॅलॅक्टोगॉग असं म्हणतात, म्हणजे त्याच्यामुळे दूध वाढायला मदत होते. त्याच्याबरोबर जर त्याच्यामध्ये खूप लसणाचा वापर केला तर गॅस होत नाही आणि चव पण येते. त्यामुळे अशा पद्धतीनं ह्या ज्या भाज्यांची पद्धत आहे ती बरोबर आहे, फक्त त्या घट्ट म्हणजे दाटसर असल्या पाहिजेत, त्याच्यामध्ये भाजीचं प्रमाण जास्त असलं पाहिजे.
1: नक्कीच
2: बाळाच्या जन्मानंतर आईला चौरस आहार दिला गेला पाहिजे. युजली तिच्या नेहमीच्या जेवणातल्या कॅलरीज पेक्षा 500 कॅलरीज तिने जास्त घेतल्या पाहिजे. तिला दोन्ही जेवणामध्ये वरण भात दिला गेला पाहिजे, व्यवस्थित सगळ्या भाज्या खाल्ल्या गेल्या पाहिजे, डाळ ही पाणीदार न देता व्यवस्थित त्याच्यामध्ये डाळीचं प्रमाण असलं पाहिजे, दाट अशा भाज्या, दाट रस्सा, रस्सा द्यायला हरकत नाही, असं काही कोरडंच द्या असं मी म्हणत नाही, भाज्यांमध्ये रस्सा असू दे, त्यांना कुस्करून द्यायचं तर देऊ दे, पण त्या टेस्टी असल्या पाहिजे, असं काही बेचव पाणीदार देण्याची गरज नाही. मिरची नाही घालायची, पण आलं लसूण पेस्ट घालू शकतो, कोथिंबीर, कढीपत्ता, हिंग, जिरे या सगळ्याची चव त्याला येऊ शकते. असं पाणीदार खाणं खाल्लं तर एक तर तिला जेवण जात नाही आणि मग न्यूट्रिशन मिळतच नाही ना. तेव्हा देताना तिला देताना त्याच्यामध्ये सगळ्या घटकांचा समावेश आहे की नाही असं बघितलं पाहिजे, की प्रोटीनसाठी डाळ गेली पाहिजे, मटकी नाही पण मुगाची उसळ छान मऊ शिजते ती देता येते, किंवा मुगाच्या पिठाचे वेगवेगळे पदार्थ करता येतात, अगदी भिरडो डोसा मुगाच्या पिठाचे तुम्ही अगदी ढोकळे करू शकता, असं मुगाच्या पिठाचं तुम्ही काही व्हरायटी करू शकता, किंवा पोळी किंवा बाजरीची भाकरी देता येते. असं चौरस आहार जर केला त्याच्याबरोबर तिला भाज्या देता येतात, चटणी कोशिंबीर देता येते, चटणीमध्ये तिळाची चटणी, खोबऱ्याची चटणी, भरपूर लसूण घातलेली अशी चटणी देता येते. अशा पद्धतीनं जर का सर्व काही तिच्या खाण्यामध्ये समाविष्ट असेल तर तिला सगळे व्हिटॅमिन, प्रोटीन, कॅल्शियम सगळं मिळेल आणि मग ती व्यवस्थित जेवेल. तिला ज्या जास्त 500 कॅलरीज जास्त खायच्या आहेत त्या पण तिला मिळतील आणि दूधही छान तयार होईल. माताच जर कुपोषित असेल तर दूध कसं तयार होणार ना, त्यामुळे तिने व्यवस्थित चौरसा घेणं हे अतिशय गरजेचं आहे.
1: नक्कीच डॉक्टर, खूप छान आपण या कार्यक्रमातून समजावून सांगता आहात. आज दोन महत्वाच्या प्रश्नांबद्दल आपण चर्चा केली, ते म्हणजे कंगारू मदर केअर म्हणजे काय, ही संकल्पना काय आहे, आणि दुसरा म्हणजे स्तनदा मातेचा आहार कसा असावा, एकंदर त्याच्याशी जोडलेल्या समज गैरसमजांबद्दल आता आपण बोललो. आणि खरोखर हा कार्यक्रम किंवा आजचा हा भाग सुद्धा नेहमीप्रमाणेच खूप छान उद्बोधक ठरलेला आहे. तुम्ही आज इथे आलात आणि इतकी छान माहिती दिली त्याच्याबद्दल पुन्हा एकदा मनापासून मी आपले आभार मानते, मनपूर्वक धन्यवाद.
0: धन्यवाद.

नमस्कार, मी हेमांगी देशपांडे नाशिक येथून बोलत आहे. आपल्या हिंदोळा या कार्यक्रमात मनाच्या भावभावनांच्या विश्वात आपले सहर्ष स्वागत आहे. आज आपण ऐकणार आहोत विचार. आई, ए आई, आई ग, अरे यार इतकी काय तंद्री लावून बसते ग. अरे विचार करत होती जरा. बोल काय म्हणतोस. काही नाही, भाजी संपली आहे ताटातली, वाढ ना ग जरा. हो हो वाढते. हं, कशाचा एवढा विचार करते वसू. अरे काही नाही, असेच कसं होईल, आपल्याला झेपेल ना. या विचारांनी काल रात्री झोपसुद्धा नीट झाली नाही बघ. अगं विचार करून कधी प्रश्न सुटलेत का? उलट जास्त त्यात गुंतत जातो, अडकत जातो. अरे यार आई बाबा तुम्ही काय बोलताय काही कळत नाही. आई म्हणते विचार करून बोलत जा. बाबा तू म्हणतो विचार कर जरा, पुढे काय व्हायचे आहे तुला, त्याप्रमाणे आपण योग्य ट्रॅकवर आहोत का नाही. आणि आता बाबा तू आईला सांगतो आहे की आपण विचारात गुंतत जातो. करे तो क्या करे, कन्फ्यूज करतात यार तुम्ही लोक ना, फार कन्फ्यूज करतात. अरे बेटा तुला सांगतो विचार कर ते वेगळं, आणि आई विचार करते ते वेगळं. आता हे काय नवीन? अरे बेटा विचार हे ना मनात कायम चालू असतात, अहोरात्र, अगदी 24 तास. आता आई विचार करते तो निगेटिव्हिटीकडे जाणारा, आणि तुला विचार करायला सांगतो ते पॉझिटिव्ह गोष्टी करण्याकरता. जसे की भविष्यात मोठा झाल्यावर तुला काय करायचे आहे, तुला काय आवडते, कशा प्रकारच्या काम केल्याने तुला मजा येते याचा विचार केला, त्याप्रमाणे कोर्सेस केले, ते स्किल डेव्हलप केले, तर फायदा हा तुलाच आहे, पैशाचा वेळेचा सदुपयोग आहे. पण आता तुझी आई जो विचार करते तो हवेतच आहे ना. कसे होईल असा विचार करून आपण आपल्या कर्तृत्वावरच प्रश्नचिन्ह निर्माण करतो, जेव्हा की आपण अगदी योग्य दिशेने वाटचाल करतो आहोत, पण वैरी न चिंती ते मन चिंती यानुसार. आपणच आपल्या योग्यतांवर शंका घेऊन आपल्याला कमकुवत करत असतो, ज्याचा परिणाम आपल्या आजूबाजूच्या लोकांवर चिडचिड किंवा आपली स्वतःची तब्येत बिघडवून घेणे असा असतो. या सगळ्या विचारांच्या गर्तेतून आपलं आपल्यालाच बाहेर पडावे लागते, आणि ते कोणी दुसरा तिसरा करू शकत नाही, कारण मन आपले आणि विचारही आपलेच असतात. त्यांना कसे थांबवायचे, कसे वळवायचे, हे सगळे आपले आपल्यालाच करावे लागते. याकरता अजून तरी काही औषध आलेले आहे असे मला माहीत नाही, पण या अति विचार करण्याच्या पद्धतीने आयुष्य कमी होते, आरोग्य बिघडते. कधी कधी आपल्याजवळ असलेले चांगले लोक, चांगली वेळ नकळत आपल्या हातातनं निसटते. कधी कधी आपल्या अतिविचारी वागण्यामुळे आपल्या जवळचे लोकसुद्धा दुखावले जाऊ शकतात, कारण आपल्या विचारांना धरूनच समोरच्याच्या बोलण्याचा वागण्याचा अर्थ काढत असतो आपण, आणि बरेच वेळा त्याला तसे म्हणायचे पण नसते किंवा समोरच्याच्या मनातही तसे नसते. परिणामी आपल्याकडून तो दुखावला जातो, दुरावला जातो. माझ्या मते जे आपल्या हातात नाही त्याचा विचार करून आजचा आपला दिवस विचाराधीन करून खराब करण्यापेक्षा जे होईल ते चांगलेच होणार आहे आणि चांगलेच होत आहे या विचारांनी आपण प्रसन्न तर राहतोच, सोबत
आपल्या आजूबाजूच्या लोकांना पण आनंद देऊ शकतो. दुःख, यातना ह्या तर कमी जास्त प्रत्येकाला असतातच, पण आनंद द्यावा लागतो. आनंद दिल्याने आनंद मिळतो. इतका छोटा प्रयत्न करून बघायला काय हरकत आहे? विचार करूया आनंदाचा, उत्साहाचा आणि प्रसन्नतेचा. समोरच्याला आनंदी करण्याचा विचार आपल्यालाही आनंदी करूनच जातो. श्रोते हो, हा होता आजचा आपला हिंदोळा हा कार्यक्रम. पुन्हा भेटूया याच वारी याच वेळी.

0: नमस्कार श्रोते हो, वृत्तीची निवृत्ती या कार्यक्रमात मी डॉक्टर हरी कुलकर्णी आपलं सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत करतो. नेहमीप्रमाणे आजही आपल्या बरोबर आहेत कविताजी गायधनी. कविताजी, खूप खूप स्वागत आहे तुमचं. मागच्या वेळेस मी नव्हतो,
1: पण तुमची जागा चांगली भरून काढली श्रद्धाने.
0: हो, त्यामुळे मलाही पण खूप आनंद झाला.
1: खरंच
0: छान,
1: फार छान केला एपिसोड तिने. आणि मधून मधून तिला मला माझ्या बरोबर देतच जा रे
0: बाबा,
1: म्हणजे तुम्ही असतच जा पण तिला पण पाठवत जा. म्हणजे तिचा ती गाणं पण छान म्हणते, अभंग छान म्हणते, तर मी तिला मधून मधून अभंग पण सांगत जाईन. आणि तिला थोडस कृष्णाविषयीची तिची श्रद्धा भक्ती वाढवता येईल.
0: येस येस, नक्कीच. अगदी अगदी अगदी, श्रद्धा आहे म्हटल्यानंतर
1: हो, म्हणजे ती येणारच आहे. ती
0: पुढे अंजली नको, श्रद्धांजली नको व्हायला. आपण श्रद्धेची श्रद्धा
1: तिला आपण घ्यायचंच आहे आपल्याला या कार्यक्रमात. पुढच्या कार्यक्रमाच्या वेळेस मी तिला परत बोलवणारच आहे. पण आज आपल्या नेहमीप्रमाणे आपला आज एपिसोड मी असा विषय घेतलेला आहे हरिभाऊ,
0: मागच्या वेळेस नागपंचमीचा विषय
1: बोललोच होतो की त्या दिवशी नागपंचमीच्या निमित्ताने आपण जो एपिसोड केला ना, गोडबोले सरांना बोलवलं होतं सर्पमित्र म्हणून, तर त्यांनी जी माहिती दिली ना हरिभाऊ, की एक उंदीर जवळजवळ 800 पिल्लांना जन्म देतो. खरं म्हणजे किती नुकसान करतो की नाही हा उंदीर. म्हणून असं राहून राहून वाटत होतं की असा प्राणी गणपती बापाचं वाहन कसं असेल सांगा बरं. आणि जो प्राणी शेतीचं इतकं नुकसान करतो, आता पुढचा लगेच 2-3 दिवसात गणपती बसतायत म्हणून माझ्या डोक्यात तो विषय नागपंचमीपासून चालू होता, की असा प्राणी गणपतीने आपलं वाहन म्हणून का निवडला असावा.
0: अहो कविताजी, गणपतीचं वाहन जे आहे ते अगदी पौराणिक काळापासूनच आहे. आज आता आपण त्याला चिकटकवलेलं
1: बसवलंय असं नाही,
0: असं काही नाहीये. त्यामुळे त्याच्या पाठीमागे काहीतरी खरोखरच मोठा विचार असेल, पारमार्थिक विचार पण असू शकतो.
1: अर्थात 100% आहेच, कारण आता मी आजचा जो एपिसोड आहे त्याच्यासाठी भरपूर मेहनत घेतली हरिभाऊ, वाचन केलंय आणि त्याच्यामुळे मला पुराणांमध्ये भरपूर त्याचे उल्लेख सापडले. तर खरं म्हणजे गणपतीचे वेगवेगळ्या अवतारामध्ये वेगवेगळी वाहनं आहेत असं पुराणांमध्ये सापडतं. जसं सिंह आहे, मयूर आहे, आणि त्याप्रमाणे गणपतीची नावं पण वेगवेगळी आहेत. म्हणजे सिंहारूढ आहे, मयुरेश्वर आहे, आणि तसंच हा मूषक म्हणजे उंदीर हे पण गणपतीचं वाहन म्हणून ओळखलं जातं. खरं म्हणजे आपण त्याला उंदीर मामा म्हणतो. मामा किती जवळचं नातं असतं नाही का हरिभाऊ, पण बापाने इतकं उंदीर नुकसान करणाऱ्या उंदराचं काय आपलं वाहन म्हणून त्याला पसंत केलं असावं काय माहिती.
0: कविताजी, आता तुम्ही आता उल्लेख केला की बराच अभ्यास तुम्ही केला, त्याचाच एक संदर्भ घेऊन मी पण सांगतो तुम्हाला की द्वापार युगामध्ये गणपतीचा जो अवतार झाला त्याला नावाने मुषक वाहक गणपती असं म्हणतात. अर्थात हा उंदीर, आणि आपण त्याच विनायकाची की जो उंदीर वाहन असलेला आहे, मुषक वाहक आहे.
1: आजच्या युगातही ज्या विनायकाची पूजा होते तो तोच द्वापार युगातला आहे थोडक्यात.
0: बरं, त्याचं छान म्हटलेलं असं आहे, दंतंच परशुम पद्मम मोदकाश्चम गजानना गणेशो मुषकारूढो विभ्राण सर्व कामदा.
1: अगदी बरोबर आहे. मी आणि हाच विषय घेऊन पुढे जाणार होते, कारण ह्याचाही संदर्भ मला मिळाला. हा रूपमंडन ग्रंथामधला उल्लेख आहे आणि त्याचा अर्थ असा होतो की मुषकावर आरूढ झालेल्या, हातावर पाश आणि अंकुश असलेल्या,
0: पाशांकुशधारी म्हणजे,
1: आणि आम्रफळ खाणाऱ्या म्हणजे आंबा खाणाऱ्या रक्तवर्णाच्या श्री गणेशा, तू आमच्या समस्त विघ्नांचा नाश कर, असा या स्तोत्राचा अर्थ आहे. तुम्ही अगदी बरोबर तोच उल्लेख केला, कारण तोही मी आज आपल्या एपिसोडसाठी लिहून ठेवलेला होता. पण तसं हे वाहन असण्याविषयी ना मला बऱ्याच कथा आढळल्या बरं का, ज्या आता मी वाचन केलं त्यामध्ये. त्यामध्ये एक कथा अशी सांगितली जाते की गणेशाचं आणि गजमुखासुर ह्या राक्षसाचं जोरदार युद्ध झालं आणि त्यात गणपतीचा एक दात तुटला आणि त्या तुटलेल्या दाताने त्यांनी गजमुखासुरावर असा काही प्रहार केला की तो घाबरून उंदीर झाला आणि पळून गेला. आणि तरी देखील गणपतीने त्याला पकडलं आणि त्याला वाहन बनवलं आणि म्हणून उंदीर हे गणपतीचं वाहन आहे असं म्हटलं जात.
0: क्या बात. निरुक्त या ग्रंथानुसार प्रत्येक देवाचं आपलं एक तेज म्हणजे आपली एक शक्ती असते.
1: अगदी बरोबर.
0: आणि त्याच वाहन जे आहे हे त्याचं तेज तेजरूप असतं.
1: अगदी बरोबर
0: असं त्याच्यामध्ये म्हटलेलं आहे. म्हणजे देवपूजेमध्ये देवतेबरोबरच त्याचं वाहन, देवतेची आयुध
1: यांची
0: सुद्धा पूजा केली जाते.
1: खरंय खरंय.
0: आणि किंबहुना करायलाच हवी असं म्हटलेलं आहे.
1: त्याच्या मागे कारण असतात ना. पण त्याच्याबरोबर आपल्याला एक गोष्ट लक्षात ठेवावी लागेल हरिभाऊ, की जे सत्व रजतम हे जे तिन्ही गुण आहेत, तर त्या गुणांच्या कमी अधिक मात्रेप्रमाणे माणसाचा स्वभाव असतो, देवतेचा स्वभाव असतो. आणि त्याचा जेव्हा या म्हणजे पाच तत्वांशी संपर्क येतो, संयोग होतो, तेव्हा त्याचं वेगवेगळं रूप देव धारण करत असतो. म्हणजे आता थोडक्यात सांगायचं तर प्रकाश आणि ज्ञान हे जसं सत्वगुणांमुळे चमकतं, तसंच काही अविद्या, अज्ञान रूपी अंधकार हा तमोगुणाच्या क्षेत्राचा आविर्भाव आहे ना. त्यामुळे आपल्या भौतिक जीवनात देवतेचं वाहन आपल्या त्या अज्ञान आणि अंधकार शक्तीचं प्रतीक जे मानलं गेलेलं आहे त्याचं नियंत्रण ती देवता करत असते. आणि त्यामुळे अर्थात त्या देवाच्या म्हणजे गणपतीच्या उपासनेने मनातील अज्ञानाचा अंधकार गणपती नियंत्रित करत असतो, म्हणजे तो कमी करत असतो आणि आपल्याला ज्ञान देत असतो. म्हणजे आत्मस्वरूपाकडे जाणारं जे काही आपले प्रयत्न असतात त्याला तो सहकार्य करत असतो, असा पुराणांमध्ये संदर्भ आढळतो. आणि म्हणून मी जेव्हा उंदीर हेच का वाहन गणपतीचं आहे, तेव्हा मला हे सगळे असे संदर्भ सापडत आहेत आणि ते खूप छान वाटलेत एकदम वाचायला मला.
0: कसं आहे माहिती आहे कविताजी, गणपती याचा शब्दशः अर्थ जर घेतला ना तर गण म्हणजे इंद्रिय. आणि या इंद्रियांचा पती, इंद्रियांचा मालक तो म्हणजे मन.
1: खरंय खरंय.
0: आपल्या शरीराशी, आपल्या देहाशी संबंधित असणार. आणि त्याच्यामध्ये एक विचार नावाचा जो मूषक आहे ना, तो असा कुरतडत
1: असतो. मी घेतलाय तो
0: आता. हे जे तुम्ही सांगितलं ना सगळं बरोबर आहे, पण या सगळ्यासाठी आपले ग्रंथ वाचायला हवेत ना सगळ्यांनी.
1: खरंय ना.
0: जेव्हा एखाद्या देवतेविषयीचा ग्रंथ आपण वाचतो तेव्हा त्या देवाचं चरित्र नीट आपल्याला समजतं
1: आणि
0: तीच खरी उपासना ठरते.
1: हो खरंय ना.
0: खर तर तेच खरं गणपतीचं
1: दर्शन होऊ शकतं. अगदी बरोबर आहे हरिभाऊ. मला ना अजून एक याच्यावरचं उत्तर सापडलं मुद्गल पुराणात, माहितीये का, की गणपती एवढा विशाल काय म्हणजे आहे, म्हणजे अगडबंब म्हणतो आपण त्याचं, मोठं पोट, हत्तीसारखं डोकं, आणि त्याचं वाहन म्हणजे अगदी मूषक इतका छोटासा प्राणी आहे ना, लघु काय. खरं म्हणजे किती असंभव हास्यास्पद वाटतं की नाही हे. म्हणजे आवडतो आपल्याला तो मूषकावर बसलेला, पण खरं पाहता ते मनाला पटत नाही की एवढा मोठा महाकाय म्हणजे देव मूषकावर कसा बसलेला असेल. पण बुद्धिपूर्वक आपण जर त्याचा विचार केला ना, तर म्हणजे आता ह्या मुद्गल पुराणामध्ये संकेत असा मिळतो की जे आत्मतत्व आहे ते ना वजनदार आहे ना हलकं आहे, ते ना मोठं आहे ना लहान आहे, किंवा लहानात लहान आहे आणि मोठ्यात मोठं आहे. आणि त्याचा संपूर्ण शरीरात वास असतो. जसं म्हणजे एखादं आपण म्हणू की काष्ठामध्ये अग्नी असतोच, लाकडामध्ये अग्नी असतोच, त्याचं स्वरूप जरी आपल्याला दिसत नसलं तरी त्यात तो अग्नी असतोच. तसा आपल्या शरीरात आत्मा वास करून राहिलेला असतो, शरीराशी अगदी तद्रूप झालेला असतो. आणि त्याच्यामुळे आत्म्याची सर्व व्यापकता, सूक्ष्मरूपता, चिन्मयता ह्याच्यात काही अंतर नसतं. आणि मूषकावर स्थित असणारा गणपती हे आत्मस्वरूपच आहे ना. आणि म्हणून म्हणजे प्रत्येकाच्या हृदयात म्हणतो आपण की परमात्मा आहे म्हणून, आत्मा आहे म्हणून. तर मग हे त्या मूषकावर बसणं म्हणजे त्याला नियंत्रित करणं आहे, आत्म्याने नियंत्रित करणं आहे, असा छान उल्लेख मला मुद्गल पुराणात सापडला.
0: तसंच बृहदारण्य उपनिषदात श्री गणपतीच्या वाहनाला म्हणजे उंदराला अंतर्यामी ब्रह्माचं प्रतीक म्हटलंय.
1: क्या बात आहे.
0: आपल्या आतच असणारा.
1: हो अगदी बरोबर.
0: उंदीर जसा घरात शिरून धान्य खारतो, चोरून खातो बरं का,
1: कळत पण नाही,
0: कुरतडून टाकतो, तो आपल्याला केव्हा येतो केव्हा जातो तेही कळत नाही.
1: खरंय ना.
0: पुन्हा तो परत बिळात पटकन नाहीसा पण
1: होतो.
0: तसं अंतर्यामी ब्रह्म जे आहे ते सगळ्यांमध्ये आतच स्थिर असतं, सगळ्यांच्या हृदयात निवास करतं आणि सगळ्यांना गती सुद्धा तेच देतं.
1: किती सुंदर वर्णन.
0: शरीरामध्ये स्थिर राहून उंदरासारखं चोरून गुपचूप सुखोपभोग जो भोगतो पण मोह, अविद्या, अज्ञान यांनी युक्त असलेले प्राणी अर्थात आपले विकार जे आहेत ते या ब्रह्माला जाणत नाहीत.
1: खरंय ना. आपल्याला त्याच्या पुढे आतलं ब्रह्म दिसतच नाही.
0: किती मोठा पारमार्थिक अर्थ
1: खरं
0: या गणपतीचं वाहन म्हणून असलेल्या उंदराविषयी. काय होतं हे आपल्याला ठाऊक होत नाही जोपर्यंत आपण ग्रंथ वाचत नाही.
1: खरंय ना,
0: आपला गणपती बाप्पा आपण समजूनच घेतो
1: आणि नुसतेच हात जोडून नमस्कार करतो, पण त्याचा मूळचा अर्थ, त्या गणपतीचा अर्थ कळत नाही, गणपतीच्या आयुधांचा अर्थ कळत नाही, गणपतीच्या तत्वाचा अर्थ कळत नाही, आपण त्याचं चरित्र समजून घेत नाही. त्याच्यामुळे होते खरी अशी परिस्थिती. आणि खरं म्हणजे त्याचं कारण असतं, आपणच सर्व काही करतो हा अभिमान आपल्या जवळ असतो, आणि हा अभिमान बाजूला करून त्या हृदय बिळात स्थित आता जे तुम्ही सांगितलं तो त्या उंदराच्या सारखा आपण जो ब्रह्म तिथे बसलेला आहे त्याला जाणण्याचा प्रयत्न केला पाहिजे, त्याची उपासना केली पाहिजे. हेच खरं तर उंदीर वाहन असल्याचं मला असं वाटतं पहिलं तात्पर्य आहे.
0: काय खरं तर बुद्धी आणि विद्येची अधिष्ठाता असणारा हा गणपती.
1: हो,
0: त्याचं वाहन उंदीर म्हणजे सारासार विवेक बुद्धी.
1: हो,
0: कारण बघा हा तत्व समजणारी बुद्धी.
1: खरं
0: मेधा यांचं प्रतीक मानला गेलेला उंदीर.
1: बरोबर,
0: कारण उंदीर कुठल्याही वस्तूला अगदी छोट्या छोट्या तुकड्यांमध्ये कुरतडत असा हा पारमार्थिक अर्थ आहे की उंदीर प्रत्येक वस्तूच्या अंग प्रत्यंगाचं विश्लेषण करत असतो. आणि हे विश्लेषण करणं म्हणजेच मीमांसा करणं आहे, बुद्धीचं प्रतीक येते.
1: अर्थात
0: यातून असं अपेक्षित होत की आपण सुद्धा प्रत्येक गोष्टीचं विश्लेषण करून बुद्धिपूर्वक प्रत्येक ज्ञान समजून घेतलं पाहिजे.
1: क्या बात आहे,
0: सत्य असत्य याचं ज्ञान करून घेतलं पाहिजे, बुद्धीचा विकास केला पाहिजे. आणि त्यासाठी आपल्या या गणरायाची
1: उपासना,
0: गणपतीची उपासना केली पाहिजे.
1: किती मोठा अर्थ सांगितलाय आपल्या शास्त्रांनी त्या दोन्ही गोष्टीचा. आणि इतकंच काय, मला पुराणात असंही सापडलं की गणेश स्वयं ब्रह्मचारी आहेत आणि मूलाधारात त्यांचा वास आहे. आपण गणपती अथर्वशीर्षात पण म्हणतो आणि तिथून कामाची उत्पत्ती असते आणि त्याला उंदीर समजलं गेलंय, त्याला त्यांनी वाहन बनवलंय, याचा अर्थ त्याच्यावरती पूर्ण नियंत्रण केलेलं आहे त्यांनी. तर मला असं वाटतं आज जी समाजात बाहेर परिस्थिती दिसते, लिंगपिसाट लोक जे समाजात सध्या वावरत आहेत, अतिशय वाईट घटना घडत आहेत, नीच वर्तन करत आहेत ही लोक, त्यांना हे सगळं कसं समजवावं ना. हा इतका मोठा अर्थ आपल्या शास्त्रांमध्ये दिलेला आहे किंवा गणपतीच्या अस्तित्वामध्ये दिलेला आहे, तर हा उंदीर रूपी काम याच्यावरती विजय मिळवता यावा म्हणून गणपतीची उपासना सांगितली गेलेली आहे. आपल्या सगळ्या पुराणांमध्ये, आता आपला उपनिषदाचा विषय झाला, ह्या सगळ्या ग्रंथांमध्ये गणपतीविषयी किती मोठी म्हणजे माहिती दिलेली आहे किंवा उद्बोधक आहे. आपण खरंच त्या बाजूला जात नाही, आपण वाचत नाही ती गोष्ट, पण खरोखरच एक गणपतीचं तत्व जर म्हणायचं तर इतकं सगळं त्याच्याबद्दल माहिती मला मिळाली. इतकंच काय, आपल्या भौतिक जीवनात आपण अन्नावर अवलंबून असतो आणि अध्यात्म साधनेचा प्रारंभ पण अन्नकोशातनं होतो असं सांगितलं गेलेलं आहे. तैतरीय उपनिषदात तर असं म्हणलंय अन्नम बहु कुर्वित, म्हणजे अन्नाचं उत्पादन केलंच पाहिजे आणि त्याची थोडी साठवण करून स्वतःबरोबर इतरांचं म्हणजे अतिथीचं पोषण केलं पाहिजे. किती पहिल्यांदा दुसऱ्याचा विचार केलेला आहे. आणि ह्या पृथ्वीला जर धनधान्याने संपन्न करायचं असेल तर ब्रह्माचीच उपासना सांगितली आहे मगाशी जसं तुम्ही सांगितलं तसं. आणि ह्या धान्याचा सगळ्यात मोठा शत्रू आहे उंदीर. आणि मग आपण म्हणतो की पृथ्वी तत्व म्हणजे गणपती आहे, मग गणपती हे गणपतीचं वाहन उंदीर आहे, म्हणजे तो त्याला नियंत्रित करतोय. म्हणजे थोडक्यात असा ह्याच्यातनं आपण अर्थ काढू शकतो की धान्याच्या उपलब्धीसाठी त्या उंदराचं नियंत्रण होणं आवश्यक आहे. आणि आपल्या भौतिक जीवनात आध्यात्मिक यश जर संपादन करायचं असेल, जर पारमार्थिक वैभव प्राप्त करायचं असेल, अर्थात त्याच्यात संपन्नता मिळवायची असेल, तर या उंदीर रूपी विकारांवरती नियंत्रण करता आलं पाहिजे. आणि त्यासाठी गणपतीची उपासना सांगितलेली आहे, कारण गणपती त्याच्या वाहनाला म्हणजे उंदराला नियंत्रित करतो. म्हणजे थोडक्यात आपण गाडी चालवताना आपल्या हातात असतं ना, स्टिअरिंग हातात असतं, ब्रेक आपल्या हातात असतो, आपण त्याला नियंत्रित करतो, तसं गणपती त्याच्या वाहनाला नियंत्रित करत असतो. आणि त्याच्यामुळे आपण गणपतीची उपासना ह्या मोह विकारांवरती मात करण्यासाठी, त्याच्यावर नियंत्रण आणण्यासाठी गणपतीची उपासना करायला पाहिजे.
0: कविताजी, या गणपतीचं जे कुटुंब आहे ना, म्हणजे आपले शंकरराव, पार्वती आणि हे दोघं भाऊ,
1: कोण,
0: गणपती आणि
1: कार्तिकेय.
0: आता या सगळ्यांचे जर कधी आपण नीट विचार केला तर कसं दिसतं बघा, की शंकराच्या गळ्यात सर्प आहे,
1: हो,
0: त्याचं वाहन नंदी आहे,
1: नंदी आहे.
0: त्या कार्तिकेयाचं वाहन मोर आहे,
1: मोर आहे.
0: गणपतीचं वाहन मूषक आहे,
1: मूषक आहे. पण त्याच्या कमरेला नाग आहे,
0: हो कमरेला नाग आहे. या सगळ्यांचं एकमेकांचे शत्रूत नाही सगळे,
1: खरंच आहे की.
0: आणि हे शत्रू सुद्धा शंकररावांच्या घरात एकत्र छान
1: राहतात की खरं. अरे आपण छान अर्थ सांगितला.
0: म्हणजे हा जो काही भाग आहे ना तुमच्या कुटुंबामध्ये सुद्धा
1: विरुद्ध मताचे लोक,
0: प्रत्येक याचे स्वभावाचे लोक असतात आणि त्यांना तुम्ही कसं नियंत्रित करू शकतात. बघा बरं, हे एकमेकांचे शत्रू असून सुद्धा गुण्यागोविंद राहतात. कधी आपण असं म्हटलं का किंवा गणपती आला आणि मग उंदीर गेला पळून,
1: नाही असं नाही.
0: किंवा कार्तिकेय आला तो गेला उंदराला, त्या सापाला धरायला गेला मोर,
1: असं
0: कधी होत नाही. या विजातीय गोष्टी सुद्धा एकत्रित राहाव्या, याच आपल्या या सगळ्या याच्यात
1: सुंदर अर्थ सांगितलं तुम्ही. पण
0: फार तात्विक आणि अशी झाली
1: आजची चर्चा, खरंच तात्विक झाली.
0: श्रोत्यांना, श्रोत्यांच्या आपल्या मला वाटतं जीवावर पण यावं असं व्हायचं
1: नाही. पण आपण अगदी सोप्या शब्दात ती समजवलेली आहे. आणि पुराणांमधलं असलं किंवा उपनिषदांमधलं असलं तरी आपण ते थोडक्या सोप्या भाषेत करून सांगितलंय.
0: म्हणून आपण आता या मोह माया विकारांवरती नियंत्रण ठेवण्यासाठी हा जो काही गणपती
1: येतोच आहे,
0: गणांच्या पतीचा जो काही आपल्या मालक मनाचा आहे, त्या मनावरती
1: नियंत्रण
0: असणाऱ्या या उंदराचं नियंत्रण ठेवणं आणि म्हणून उंदरासह आपण गणपतीचं दर्शन या पद्धतीने घेऊयात.
1: हो खरंय, आणि तरच ते दर्शन खऱ्या अर्थाने दर्शन होईल.
0: कविताजी, जाता जाता आपण मला असं वाटतं छानपैकी आता तुम्ही म्हटलं त्याप्रमाणे गणपतीच्या तयारीला लागूया.
1: हो, आहेच 2-3 दिवसात. धन्यवाद.

नमस्कार रसिक श्रोते हो, पुण्यातून मी श्रीकृष्ण कुलकर्णी चिरंतन गाणी या आपल्या कार्यक्रमात आपल्या सर्वांचे स्वागत करतो. श्रोते हो, मराठी संगीतसृष्टीतील काही निवडक अनोळखी संगीतकारांच्या चांगल्या गाण्यांची ओळख रसिकांना व्हावी या उद्देशाने आपण ऐकत आहोत अनोळखी संगीतकारांची ओळखीची गाणी आपल्या चिरंतन गाणी या कार्यक्रमात. मंडळी, आज ऐकूया संगीतकार सुधीर मोघे, सूरज आणि सुहास चंद्र कुलकर्णी यांनी स्वरबद्ध केलेली काही निवडक चित्रपट गीते. सुधीर मोघे 8 फेब्रुवारी 1939 रोजी सांगली जिल्ह्यातील किर्लोस्कर

लेखन, रंगमंचीय आविष्कार आणि दिग्दर्शन या माध्यमातून रंगभूमी, आकाशवाणी, दूरदर्शन, चित्रपट अशा अनेक प्रांतात सुधीर मोघे यांनी आपला ठसा उमटवला. सहज सुंदर शब्दरचना करणारे कवी, गीतकार म्हणून त्यांची ओळख होती. त्यांचे आत्मरंग, गाण्याची वही, पक्ष्यांचे ठसे, लय, स्वतंत्रते भगवती असे कविता संग्रह प्रकाशित झाले आहेत. त्यांनी 50 हून अधिक चित्रपटांसाठी गीतलेखन केले, तसेच त्यांनी अनेक गाण्यांना संगीतही दिले आहे. दूरदर्शन आणि आकाशवाणीसाठी त्यांनी अनेक कार्यक्रम केले. ते एक उत्तम चित्रकार देखील होते. त्यांच्या चित्रांची प्रदर्शनं देखील भरली गेली होती. विमुक्ता या चित्रपटाद्वारे ते चित्रपट दिग्दर्शक बनणार होते, पण त्या चित्रपटाचे पहिले शूटिंग सुरू होण्याआधीच दुर्दैवाने सुधीर मोघे निवर्तले. रसिक हो, कवी सुधीर मोघे यांच्यातील एका संगीतकाराला आज आपण जाणून घ्यायचा प्रयत्न करूया. आजच्या कार्यक्रमात सर्वप्रथम ऐकूया संगीतकार सुधीर मोघे यांनी स्वरबद्ध केलेले एक पार्टी सॉन्ग. खरं तर दोनच कडव्यांचं हे गाणं त्यांनी रणजित देसाई यांच्या बारी या कादंबरीवर आधारित 1981 या वर्षीच्या नागिण या चित्रपटासाठी लिहिलं होतं. त्याला संगीतकार भास्कर चंदावरकर चाल लावणार होते, परंतु काही कारणामुळं ते काही होऊ शकलं नाही. त्यानंतर मग 1987 या वर्षीच्या ते स्वतःच संगीत देत असलेल्या कशासाठी प्रेमासाठी या चित्रपटासाठी तेच गाणे स्वरबद्ध करताना सुधीर मोघे यांनी त्यामध्ये अजून एक तिसरा अंतरा वाढवला. या वाढवलेल्या तिसऱ्या अंतऱ्याबद्दल सुधीर मोघे म्हणतात, घनदाट रानातील रासवट शृंगार रंगवताना ही काळोखाची लिपीच कवीच्या मदतीला आली. पण हे काळोख भान नेहमीच रमणीय सुखद नसतं. कधीकधी ते कडवट जहरी होऊन जातं. प्रकाशाची वांझ तहान निमूटपणे सोसणाऱ्या आंधळ्या मनाला दिसतं, जाणवतं एकच, अनादी भूतकाळापासून अगम्य भविष्यापर्यंत सुस्त अजगरासारखा अदवा तदवा पसरलेला हा विराट काळोखच खरा, तोच खरा सर्वशक्तिमान, तो अनादी, तो अनंत. पानांची गच्च जाळी काळोख दाट झाला, पानांची गच्च जाळी काळोख दाट झाला, काळोख गंधाळला, काळोख तेजाळला. झुलती काळोखात गाण्यांच्या दोन ओळी, झुलती काळोखात गाण्यांच्या दोन ओळी, रानच्या पाखरांची रानात भेट झाली. भन्नाट रानवारा मस्तीत शिळ घाली, रानच्या पाखरांची रानात भेट झाली. 1987 या वर्षी प्रदर्शित झालेल्या कशासाठी प्रेमासाठी या चित्रपटात हे गीत निवेदिता जोशी आणि अजिंक्य देव यांच्यावर चित्रित झालंय. संगीतकार आणि गीतकार सुधीर मोघे आणि गायला आहे उत्तरा केळकर आणि सुरेश वाडकर यांनी.

रसिक हो, सुधीर मोघे हे उत्तम निवेदन करत असत. निवेदक म्हणून सुधीर मोघे यांची स्वतःची एक खास शैली होती. स्वतः जातीवंत कवी असल्याने कधी स्वतःचीच कविता तर कधी एखाद्या नामवंत कवीची कविता वापरून ते प्रत्येक गाण्याची ओळ अप्रतिम काव्यातून करून द्यायचे. कविता पानोपानी या रंगमंचीय कार्यक्रमात सुधीर मोघे हे हातात कागद न घेता केवळ ध्वनीप्रकाश योजनेच्या सहाय्याने स्वतःच्या मराठी कविता गीते सादर करीत असत. महाराष्ट्र शासनाचा सर्वोत्कृष्ट गीतकाराचा पुरस्कार त्यांनी तब्बल 4 वेळा पटकावला होता. रसिक हो, कशासाठी प्रेमासाठी हा मराठी चित्रपट, सूत्रधार हा हिंदी चित्रपट आणि स्वामी अधांतरी नाजुका या मराठी मालिका, तसेच हसरते, डॉलर बहू, शरारते या हिंदी मालिका इत्यादींना सुधीर मोघे यांचे संगीत दिग्दर्शन लाभले होते. राजा शिवछत्रपती या एका चित्रपटात त्यांनी एक भूमिका देखील केली होती. प्रसिद्ध अभिनेते श्रीकांत मोघे त्यांचे थोरले बंधू. रसिक हो, 1987 या वर्षी प्रदर्शित झालेला चित्रपट कशासाठी प्रेमासाठी, या चित्रपटाचे दिग्दर्शक होते पीतांबर काळे, पटकथा संवाद होते यशवंत रांजणकर यांचे आणि गीतकार संगीतकार होते सुधीर मोघे. मित्रांनो, यानंतर ऐकूया कशासाठी प्रेमासाठी या चित्रपटातील सुधीर मोघे यांनी स्वरबद्ध केलेले आणि लिहिलेले अजून एक गीत. गायले आहे उत्तरा केळकर आणि श्रीकांत पारगावकर यांनी. चित्रपटामध्ये हे गाणे विजय कदम आणि प्रेमा किरण यांच्यावर चित्रित झाले आहे. ऐकूया.

दोस्त हो यानंतर ऐकूया संगीतकार सुहासचंद्र कुलकर्णी यांनी संगीतबद्ध केलेले 1986 या वर्षी प्रदर्शित झालेल्या तुझ्या वाचून कर्मेना या चित्रपटातल्या कथानकाच्या एका वळणावर सुधीर मोघे यांनी लिहिलेलं एक सर्वांग सुंदर गीत. श्रोते हो, प्रत्येकाच्या आयुष्यात येणारं हे वळण अटळ असतं. फरक इतकाच की कुणी या वळणावर थांबतो, कुणी रेंगाळतो, कुणी पुन्हा पुन्हा मागे वळून पाहतो, तर कुणी वळण ओलांडायच्या घाईत पुढची वाट चालायला देखील लागतो. संवेदनशील मन मात्र या वळणावर जरा विसावतं, भल्याबुऱ्या क्षणांची सुसंगती लावत बसतं, भावनांचा गुंता सोडवता सोडवता आणखीनच अडकून पडतं, शब्दांची भूल पडते, कवितेची चाहूल लागते. बघता बघता आणखी एक वर्ष सरतं, निरोपाचा दिवस जवळ येतो, ही वेळ असते मागे वळून पाहायची आणि पुढच्या वाटचालीची दिशा ठरवायची. असंच काहीसं सांगत आहे हे पुढचं गीत. गीत, संगीत आणि स्वर सारं काही सुरेख जुळून आलेलं. संगीतकार सुहासचंद्र कुलकर्णी, गीतकार सुधीर मोघे, गायिका अनुराधा पौडवाल या सर्वांनी मिळून जुळून आणलेला हा एक सुरेख सुस्वर योग. खेळ जुना हा युगायुगांचा, रोज नव्याने खेळायाचा, डाव रंगता मना सारखा, कुठली हुरहुर कसले काहुर, जरा विसावू या वळणावर, भले बुरे जे घडून गेले, विसरून जाऊ सारे क्षणभर, जरा विसावू या वळणावर. ऐकूया पियानो या वाद्याच्या अत्यंत प्रभावी वापराचे हे अत्यंत सुंदर गीत.

श्रोते हो, कार्यक्रम आहे चिरंतन गाणी. आपल्यासोबत मी श्रीकृष्ण कुलकर्णी. आज आपण ऐकत आहोत संगीतकार सुधीर मोघे, सूरज आणि सुहासचंद्र कुलकर्णी यांची काही निवडक चित्रपट गीते. रसिक हो, आता ऐकूया संगीतकार सूरज यांनी स्वरबद्ध केलेले आपल्या सर्वांच्या परिचयाचे आणि आवडीचे एक कोकणी पिकनिक सॉन्ग. ती मी नव्हेच 1970 या वर्षी प्रदर्शित झालेला हा एक सामाजिक चित्रपट. या चित्रपटाचे दिग्दर्शन, कथा, पटकथा आणि संवाद होते मधुकर बावडेकर यांचे आणि संगीत होते संगीतकार सूरज यांचे. मित्रांनो, संगीतकार सूरज म्हणजेच हिंदी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध संगीतकार शंकर जयकिशन. त्यांनी मराठीमध्ये संगीतबद्ध केलेला हा एकमेव चित्रपट बरं का. गीतकार रमेश अणावकर यांनी या गाण्यामध्ये कोकणातील निसर्ग सौंदर्याचे यथार्थ वर्णन केले आहे. 50-55 वर्षापूर्वींच्या रेल्वेद्वारे दृष्टीस पडणाऱ्या खंडाळा घाटातील नितांत सुंदर निसर्गाचे वर्णन कोकणी ढंगात आणि काही खास कोकणी शब्दांमध्ये गीतकार रमेश अणावकर यांनी केले आहे. या गाण्यामुळे चेडवा हा कोकणी शब्द खूप प्रसिद्ध झाला. अमराठी असून देखील या गाण्याला संगीतकार सूरज म्हणजेच शंकर जयकिशन यांनी इतकी मधुर चाल लावली आहे की आज 50-55 वर्षानंतर देखील हे गाणे रसिकांच्या आवडीचे आहे. हे गाणे गायले आहे जयवंत कुलकर्णी आणि शारदा यांनी. गायिका शारदा अय्यंगार यांचे हे पहिलेच मराठी गीत. या गाण्यात कोरसचा वापर अत्यंत प्रभावीपणे केलेला आहे. कोरसमुळे या गाण्याला उठावदारपणा आला आहे. रेल्वेवरचं मराठी गाणं म्हटलं की हेच गाणं आठवतं आपल्याला. या गाण्याचा चित्रपट, संगीतकार कोणाला आठवायची शक्यता कमीच आहे, पण हे गाणं मात्र नक्कीच आठवतं. ऐकूया संगीतकार सूरज यांनी स्वरबद्ध केलेले रमेश अणावकर यांचे ती मी नव्हेच या चित्रपटातील कोरससह शारदा आणि जयवंत कुलकर्णी यांनी गायलेलं हे बहारदार पिकनिक सॉन्ग. चतुर रसिकांनी गाणं नक्कीच ओळखलं असणार. हिरव्या हिरव्या रंगाची झाडी घन दाट, हिरव्या हिरव्या रंगाची झाडी घन दाट, सांगो चेडवा दिसता कसो खंडाळ्याचो घाट.

तुझ्या वाचून कर्मेना। श्रोते हो, 1986 या वर्षी प्रदर्शित झालेला हा कौटुंबिक आणि विनोदी चित्रपट, या चित्रपटाचे निर्माते होते गजानन सरपोतदार, दिग्दर्शक होते दामू केंकरे आणि पटकथा संवाद होते श्रीनिवास भणगे यांचे। गीत लेखन केले होते सुधीर मोघे यांनी आणि संगीत दिले होते सुहास चंद्र कुलकर्णी यांनी। त्या काळात मेलडी मेकर्स या प्रसिद्ध संगीत ऑर्केस्ट्राचे सुहासचंद्र कुलकर्णी यांना या चित्रपटाद्वारे स्वतंत्र संगीतकार म्हणून प्रथमच संधी देण्यात आली होती। तुझ्या वाचून कर्मेना या चित्रपटात अशोक सराफ आणि अलका कुबल या नायक नायिकांच्या व्यतिरिक्त लक्ष्मीकांत बेर्डे, वर्षा उसगावकर यांच्या देखील भूमिका होत्या। वर्षा उसगावकर यांचा प्रदर्शित झालेला हा पहिलाच चित्रपट बरं का? श्रोते हो, आजच्या कार्यक्रमाच्या सांगतेचे हे गाणे ऐकूया तुझ्या वाचून कर्मेना या चित्रपटातील। हे गाणे आज अजूनही तितकेच बहारदार आणि सुरेल आहे। हे प्रणय गीत चित्रित झाले आहे अलका कुबल आणि अशोक सराफ यांच्यावर। या दोघांचा संयत अभिनय या गाण्याला एका वेगळ्या उंचीवर नेऊन ठेवतो। या प्रणय गीताच्या रचनेत किती साधेपणा आणि आपुलकी आहे बघा। संगीतकार सुहासचंद्र कुलकर्णी यांनी गायिका उषा मंगेशकर यांच्याकडून या गाण्याची तालीम प्रभुकुंजमध्ये प्रत्यक्ष लता मंगेशकर यांच्यासमोर करून घेतल्याची आनंदी आठवण त्यांनी एके ठिकाणी नोंद केली आहे। गिटार या वाद्याने केलेली सुरुवात या गाण्याला सुरुवातीलाच एका वेगळ्याच उंचीवर नेऊन ठेवते आणि पुढे उषा मंगेशकर यांचा हृदयस्पर्शी स्वर गाण्याची परमोच्च पातळी गाठतो आणि व्हायोलिनच्या पीसने गाण्याचा केलेला शेवट केवळ अप्रतिम। काही गाणी सर्वांगाने जमून येतात ना, हे गाणं त्यातलंच एक। ऐकूया पिलू या रागावर आधारित हे गाणं। खुळा पाऊस डसेल सर्वांगाला, खुळा पाऊस डसेल सर्वांगाला, आता नको किनारा आवेगाला, धुंद धारांच्या रानात घुसायच, गुज ओठांनी ओठांना सांगायच, एका पावसात दोघांनी भिजायच। संगीत सुहासचंद्र कुलकर्णी, गीत सुधीर मोघे, आवाज उषा मंगेशकर।

मंडळी, आजच्या कार्यक्रमातून आपण संगीतकार सुधीर मोघे, सूरज आणि सुहासचंद्र कुलकर्णी यांनी स्वरबद्ध केलेल्या काही निवडक चित्रपट गीतांचा आस्वाद घेतला. आजच्या कार्यक्रमातून मी श्रीकृष्ण कुलकर्णी आपला निरोप घेतो. मित्रांनो, भेटूया पुढच्या भागात याच वारी याच वेळी अशीच काही मनातली सुंदर चिरंतन गाणी ऐकायला याच कार्यक्रमात, ज्याचं नाव आहे चिरंतन गाणी. नमस्कार. जाता जाता मंडळी, पुढच्या भागाची एक झलक ऐकूया.